0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।

गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडळी, 1 जून हाचा दिवस आहे बरं का. आणि 1 जून हा असा दिवस आहे की भरपूर बर्थडे असतात. हॅपी वाला बर्थडे विचारूच नका. आणि पूर्वी कसं व्हायचं ना, 1 जूनला शाळा उघडायच्या आणि पॅरेंट्स काय करायचे, मुलांना शाळेत न्यायचे. पण पूर्वी माहीत नसायचं की जन्म तारीख काय आहे. मग आलाय ना आज शाळेत, मग आजचीच तारीख देऊन टाका. म्हणून 1 जूनला इतक्या जणांचे वाढदिवस आहेत ना, त्यांना सगळ्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, श्रीकांत काका हे माझे काका आहेत आणि त्यांचा देखील आज आहे हॅपी वाला बर्थडे. श्रीकांत काकांना माझ्या कडून, रेडिओ नगरच्या टीम कडून, स्नेहालय परिवाराकडून आणि त्यांच्या संपूर्ण फॅमिली कडून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी वाला बर्थडे काका.

श्रीकांत काका यांचा हॅपी वाला बर्थडे, पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, तुम्हाला देखील बर्थडे विश करायचं असेल, अॅनिव्हर्सरी विश करायचं असेल, किंवा इतर कोणता स्पेशल दिवस अजून जास्त स्पेशल करायचं असेल, तर नक्की तुम्ही 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर कळवा. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर, बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

पुन्हा पावसालाच सांगायचं हे छान सगळं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि आता सकाळचे 8:53 झालेत नगरच्या अंतरंगामध्ये. मी कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, पुन्हा पावसालाच सांगायचं यावरून आठवलं की काल आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये कसला जोरदार पाऊस झालाय ना. हो, भरपूर पाऊस झालेला आहे आणि फक्त अर्धा पाऊण तास हा पाऊस चालला, पण सगळीकडं सगळं शहर ओलं केलं, सगळं शहर पाणी पाणी झालं होतं. तर मंडळी, काल म्हणजेच 31 तारखेला सायंकाळी 9:45 म्हणजे 9:09 वादळी वाऱ्यासोबत जोरदार पावसानं आपल्याकडे हजेरी लावली होती. आणि या वादळी वाऱ्यामुळे शहरातील कोठला परिसरासोबतच अनेक भागात वृक्षांच्या फांद्या तुटल्या, तर काही विद्युत खांबही तुटल्याची माहिती मिळतीये. तसंच त्यामुळे शहराचा विद्युत पुरवठा देखील खंडित झाला होता आणि सगळीकडेच पाणी पावसानं छान हजेरी लावली, पाऊस आला. त्यामुळे जरा शहर थंड झालंय, पण खूप जास्त नुकसान देखील झालेलं आहे. जसं की झाडं पडले आहेत, विजेचे खांब, विजेच्या ज्या वायर्स असतात त्या देखील काल तुटून पडल्या होत्या. आणि त्याबरोबरच जे होर्डिंग लावलेलं असतं ना ते देखील, म्हणजे काल काय झालं ना, मी पण बाहेरच होते जेव्हा पाऊस आला तेव्हा पाहत होते, त्या खूप जास्त वारं होतं आणि त्यामुळे पाऊस खूप जोरात वाटत होता, जास्त वाटत होता. आणि झाला, चांगलाच पाऊस झाला, पण त्यामुळे काय, आपल्या रस्त्याच्याकडे जे होर्डिंग्स लावल्यात ना त्याची पडण्याची एवढी भीती होती की असं वाटत होतं की आत्ता पडेल. आणि काही ठिकाणी त्या होर्डिंग्स पडल्यात देखील. त्यामुळे ह्या होर्डिंग्स लावताना ना विचार करा, कारण अशा परिस्थितीत मग कठीण होऊ शकतं आणि ते काल आपण अनुभवलंय देखील. त्यामुळे आता इथून पुढे काळजी घ्या, कारण काल तर पाऊस झालेला आहे पण 3 तारखेपर्यंत 3 जूनपर्यंत आपल्याकडे पाऊस सांगण्यात आलेला आहे, पाऊसाचा अंदाज सांगण्यात आलाय. त्यामुळे काळजी घ्या. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकायच्या हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, नगरचा अंतरंग। या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, आरसीबीचे जे फॅन्स आहेत ना, ते फुल खुश आहेत बरं, खूप जास्त आनंदी आहेत, कारण आरसीबीनं मिळवली आहे दुसरी ट्रॉफी। हो, आरसीबीनं आयपीएल 2026 मध्ये देखील स्वतःचा बाजी मारलेली आहे आणि दुसरी ट्रॉफी मिळवलेली आहे। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर काल ही मॅच झाली आहे आणि या शेवटच्या मॅचमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांनी गुजरात टायटन्सवर दणदणीत विजय मिळवलाय आणि विजयाची ट्रॉफी देखील घेऊन ते गेलेले आहेत। आणि शानदार बॅटिंग, प्रभावी बॉलिंग आणि संघाच्या दमदार कामगिरीच्या जोरावर आरसीबीनं हे मिळवलेली आहे आणि त्यामुळे आरसीबीचे जे फॅन्स आहेत ना, ते फुल खुश आहेत, खूप जास्त आनंदी आहेत आणि कालपासूनच ते त्यांचा आनंद व्यक्त करत आहेत। जेव्हा कळालं की आरसीबी जिंकणार, जेव्हा म्हणजे आपल्याला मॅच त्या मोडवर आली की लगेच कळतं हा आता आरसीबीचं जिंकणं फायनल आहे, लगेचच आपल्याकडे फटाके, आपल्याकडे आनंद व्यक्त करणं चालू होता। आणि माझी सवय माहिती आहे काय, जर मी मॅच बघत नसेल काही कारणानं, पण मला कळतंय की ही टीम जिंकणार आहे किंवा ही टीम जिंकणार आहे, आता झालंय फायनल, किंवा मग आता खूप जास्त चांगल्या मोडवर मॅच चालू, मी लगेचच ती मॅच बघायला लागते। आणि काल देखील असंच झालंय आणि अतिशय छान विजय मिळवलेला आहे आणि शेवटी विराट कोहली यांची बॅटिंग चालू होती, तर अशा प्रकारे छान आरसीबीनं विजय मिळवला आणि आरसीबीचे जे फॅन्स आहेत ते खूप जास्त आनंदी आहेत, कारण 18 वर्ष वाट पाहून सलग 2 ट्रॉफ्या आता आरसीबीने मिळवलेल्या आहेत, त्यामुळे खूप खूप त्यांना अभिनंदन आणि आरसीबीचे जे फॅन्स आहेत त्यांना देखील अभिनंदन। आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची, ऐकत रहा रेडिओ 91.4 FM आवाज तुमचा।

0: श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। गुड मॉर्निंग, शुभ सकाळ, नमस्कार मंडळी। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत। आणि मंडळी, तुम्ही म्हणत असाल कोमलच्या आवाजात एक वेगळाच आनंद आहे ना? हो आहे, माझ्या आवाजात एक वेगळा आनंद उत्साह आहे बरं का। आता तुम्ही म्हणाल का आम्हालाही सांग। तर काल पाऊस जो आलाय ना, तर पाऊस आला म्हटलं की मला खूप आनंद होतो। मला असं वाटतं की बाकीच्यांचं काही माहीत नाही, पाऊस फक्त मला भेटायला आला, मला तो स्वतःचा एहसास करून द्यायला आलेला आहे, स्वतःची जाणीव करून द्यायला आलेला आहे असा तो पाऊस। मी प्रचंड पावसाच्या प्रेमात आहे। मी जशी तुमच्या प्रेमात आहे ना, तशीच मी पावसाच्या प्रेमात आहे। कारण लहानपणापासून आत्तापर्यंत जेवढा जेव्हा असं झालंय की यार आता बास मी थकली आहे, तेव्हा मला पावसानं भिजवलंय आणि असं दाखवलंय की नाही आता तू पुन्हा नव्यानं सुरुवात कर। आणि तसंच मला कालच्या पावसातही झालंय आणि मी पावसात भिजतेच। पावसात भिजले की किती छान वाटतं, मन प्रसन्न होतं आणि पावसात म्हणजे मला आनंदी करण्याची एक ताकद आहे की मी कितीही दुःखी असो किंवा कितीही विचारत असो, तर पाऊस मला त्यात हॅपी करतो। मला तो म्हणत नाही तू बाहेर ये, तू भिज आणि तू आनंदी हो, पण माझं मन मला सांगतं आणि माझं मन आनंदी होतं, उत्साह वाटतं, असं हे माझं आणि पावसाचं नातं आहे। तर पावसाचं माझं हे जे नातं आहे ना, ते खूप आधीपासून आहे। तुमचंही पावसासोबत काही नातं आहे का? नक्की कळवा 90 11 23 90 या संपर्क क्रमांकावर। आणि तुम्हालाही भिजायला आवडतं का सांगा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। अशाच गप्पा एन्जॉय करणार आहात।
1: इतिहासाच्या कुशीत वाढलेलं शहर, संस्कृतीचा सुगंध दरवळे दरदर, प्रगतीच्या वाटेवर निर्धार ठाम, माझं अहिल्यानगर माझा अभिमान, हे घोषवाक्य लिहिलं आहे शंकर पवार यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार नगरकर, माझे नाव निधी नारायणे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4 FM वर. शुभसकाळ, नमस्कार मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. सकाळचे 9:27 झालं आणि नगरचं अंतरंगामध्ये मी लाडकी मैत्रीण आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, आता वेळ झाली आहे काल म्हणजेच 31 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी ऐकण्याची. तर मंडळी, इबोला आजाराच्या पार्श्वभूमीवर ना पुणे विमानतळावर परदेशातून येणाऱ्या प्रवाशांची आता तपासणी केली जाणार आहे. पुणे विमानतळावर प्रवाशांची इबोला चाचणी केली जाणार आहे. काँग्रेस पक्ष 7 राज्यांतील प्रदेशाध्यक्ष आणि काही राज्य प्रभारी बदलण्याच्या तयारीत आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करणं आणि निवडणूक रणनीती अधिक प्रभावी बनवणं हा उद्देश आहे. पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 जयंती प्रसंगी चौंडी येथील त्यांच्या स्मारकास मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अनेकांकडून पुष्पांजली अर्पण करत विनम्र अभिवादन करण्यात आलंय. अखिल भारतीय खुल्या मोतीलालजी फिरोदिया क्लासिकल फिडे रेटिंग बुद्धिबळ स्पर्धा अहिल्यानगर शहरात पार पडली आहे. यामध्ये राजस्थान येथील अरुण कटारिया यांनी प्रथम क्रमांक मिळवत 1 लाखाचं पारितोषिक मिळवलंय. महाराष्ट्रात 1 जूनपासून वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला असला तरी किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. तर मंडळी, हे होते काल म्हणजेच 31 मे 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकते हा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात. सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहे आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोअर आणि आउटडोअर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90111125 90 किंवा 98 90 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

0: वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी कोमल आहे तुमच्या सोबत. ओ मेरे सोना रे सोना रे सोना, हे छानसं गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. मस्त अशी सकाळ आहे, छान छान गाणी सोबत आहेत आणि आपल्या गप्पा तर आहेतच ना. आणि त्याचबरोबर मला आता हवाय चहा, कारण सकाळ, गप्पा, गाणी आणि त्याचबरोबर चहा. आणि जर पाऊस आला तर किती मजा ना. म्हणजे असा दिवस पाहिजे असतो, अशी सकाळ पाहिजे असतं असं वाटतं. पण ठीक आहे, आता नाही आलाय आज पाऊस, पण काल पाऊस आलाय. अजूनही सगळीकडे ओलं ओलं आहेच आणि मंडई ही सगळी माझ्या एकीकडे. पण दुसरीकडे आपण पाहिलं ना, बाहेर जर पाहिलं की दिसते आपल्याला महागाईचं एकच संकट. आता ते संकट दूर कसं करायचं हा प्रश्न आपल्याला पडतो. आणि त्यात आता नुकतंच LPG म्हणजेच LPG बद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे, जे गॅस सिलेंडर आपण घरात वापरतो त्याबद्दल. तर व्यावसायिक सिलेंडरचा दर ना 3024 रुपयांवरून वाढून 3067 रुपये 50 पैसे झालाय. तर दिल्लीमध्ये, म्हणजे हे मुंबईमध्ये झालेलं आहे आजपासूनच 1 जूनपासून. आणि दिल्लीमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 3071 रुपये 50 पैसे वरून काढून ती 3113 रुपये 50 पैसे झाली आहे. ही तब्बल 42 रुपयांनी वाढ आहे. आणि याशिवाय गुजरात अहमदाबाद शहरात घरगुती LPG सिलेंडरचा दर वाढवून 920 रुपये झालाय. तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत जी आहे किंवा दर जे आहे आता 3135 रुपये इतका असणार आहे. तर मंडई अशा प्रकारे महागाईचा झटका पुन्हा एकदा बसलेला आहे आणि व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा मोठी वाढ झाली. तब्बल 42 रुपयांनी वाढ झालेली आहे. त्यामुळे आता पुन्हा महागाई काय मोड घेते ना, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. काय वाटतंय, महागाई अजून वाढेल की थांबेल? काय वाटतंय नक्की कळवा. 90 11 11 23 90 या संपर्क क्रमांकावर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 11 34 80. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: गुजर जाए दिन।
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कमल आहे तुमच्या सोबत। मस्त अशा गप्पा आपण मारतो आहोत आणि मंडळी छान वाटतंय कारण काल पाऊस झालेला आहे। तुम्ही म्हणत असाल कोमल, अरे कोमल कालच्याच पावसात किती गुंतून पडली यार। मला पाऊस खूप आवडतं, त्यामुळे पावसावरचं ते प्रेम आहे ते कमी नाही होऊ शकत। तर त्यामुळे आजचा दिवस तुम्ही समजून घ्या। तर मंडळी आपण छान छान गप्पा मारतो आहोत। पण ना, जेव्हा तुम्ही इंस्टाग्राम पाहता किंवा तुम्ही मग मोबाईलवर किंवा टीव्ही न्यूज बघत असता, आणि ते आपल्याला साहजिक आहे, सगळ्यांना ती सवय असते आणि चांगली गोष्ट आहे। रेडिओवर पण आपण ऐकत असतो की आपल्याला समाजामध्ये काय चालू आहे, या जगात काय चालू आहे, कुठे काय चालू आहे हे कळतं। पण हे बघताना ना मला माझ्या ऑब्झर्वेशनमध्ये एक गोष्ट आली बरं का, म्हणजे समाजातली माणूस की काय हरवली की काय, हाच प्रश्न मला पडतोय। म्हणजे बघा ना, किती काही गोष्टी कानावर पडतात ना। म्हणजे एवढं होतं की मुलींवर अत्याचार होत होते, लहान मुलींवर पण अत्याचार होतात, हे आपल्या कानावर पडतं। अरे नेमकं समाज झोपलाय की काय, समाजातली माणूस की झोपली काय, हाच प्रश्न पडतोय। पण आता त्यातली त्यात अनेक गोष्टी समोर येतात। म्हणजे एका चुलत्यानंच मुलाला मारून टाकावं, तेही 1.5 वर्षाच्या, आणि तेही अपटून जोरा जोरात अपटून, फक्त का तर स्वतःच्या स्वार्थासाठी, फक्त त्याच्या आईसोबत त्याला लग्न करायचं होतं म्हणून। म्हणजे काय चालू आहे। किंवा मग एका छोट्याशा मुलाला त्यानं मोठे मित्र केले आणि आजी फक्त म्हणाली की त्या मित्रांसोबत नको राहू, किंवा त्या मित्रांना आजी ओरडली म्हणून त्या मित्रांनी मिळून या मुलाची इतकी निर्घृण हत्या करावी। इतकं म्हणजे काय काय समाजामध्ये ऐकायला येईन ना, तेच कळते। म्हणजे काय कधी काय ऐकायला येईन हा प्रश्नच पडलाय आता। आणि त्यामुळे किंवा समाजात कुठे काय चाललंय, किती म्हणजे विचार करायला देखील आपल्याला सुचत नाहीये, एवढ्या डेंजर सिच्युएशन सध्या चालू आहे। म्हणजे समाजातली माणूस की हरवली की काय, म्हणजे एकीकडे समाजातली माणूस की जपण्यासाठी आणि माणूस की काय असते हे दाखवण्यासाठी स्नेहालय संस्था काम करते, ज्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टी वेगवेगळ्या घटकांसाठी काम करते, आणि दुसरीकडे माणुसकीला कलंक लावण्यासारख्या गोष्टी घडतात। म्हणजे किती वाईट गोष्ट चालू आहे ना। हे थांबायला पाहिजे, माणुसकी असायला पाहिजे। त्यासाठी पूर्वीचे लोक खरंच खूप छान होते, ज्याच्यामध्ये माणुसकी होती। आता फक्त पैसा आणि स्वतःचा स्वार्थ पाहिला जातोय। याबद्दल तुम्हाला काय वाटते नक्की कळवा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम, आवाज तुमचा, नगरचा अंतरंग. या मॉर्निंग शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळचे 10:02 झालेत मंडळी. प्रसन्न असं वातावरण आहे, सोबत छान गाणी आहेत आणि तुमची लाडकी मैत्रीण आरजे कोमल आहेच की तुमच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारायला. आणि सोबत असतो सकाळ सकाळी चहा, चहा सोबत कोमलच्या गप्पा आणि सोबत असतात मराठी हिंदी रेट्रो आणि नवीन गाणी. हीच मजा मस्ती आपण करत असतो. त्याचबरोबर ना मंडळी, वेगवेगळे दिवस असतात बरं का. आज जसा जागतिक पालक दिवस आहे ना, तसंच अनेक दिवस असतात, पण आज आहे जागतिक पालक दिवस आणि जागतिक दूध दिवस. आज आपण याचबद्दल गप्पा मारणार आहोत. तर जागतिक पालक दिवस हा खूप महत्वाचा दिवस आहे, कारण मुलांना घडवण्याचं काम पालक करत असतात. त्याचबद्दल आपण गप्पा मारत आहोत आणि त्याचबद्दल गप्पा मारण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत आपल्याच अहिल्यानगरमधील इंजिनियर अर्चना हेंद्रे. नमस्कार मॅडम.
1: नमस्ते
0: मॅडम. खरं म्हणजे पालक म्हणून काम करत असताना किंवा पालक म्हणून काम करताना हे खूप जबाबदारीचं काम आहे असं मला वाटतं. तर जसं पाल्याला पालकांकडून काही अपेक्षा असतात, तसंच पालकांना देखील पाल्याकडून काही अपेक्षा असतात. तर मग पालकांना पाल्याकडून काय अपेक्षा असतात?
1: पालकांना पाल्याकडून पहिली गोष्ट अपेक्षा असते की आपल्या पाल्याने शिस्तीत राहावं, ही एक मूलभूत अपेक्षा असते. दुसरी गोष्ट असते की जे जीवनमूल्य आहेत, छोट्या छोट्या गोष्टी असतात, त्या नीट आत्मसात कराव्यात आणि त्यांचं पालन करावं. आणि आपण जे काही करतो, म्हणजे बाहेर जातो त्यावेळेला आई वडिलांच्या अपरोक्ष असतो आपण जे काही करत असतो ते, पण तरी पण आपण जे काही करतोय त्याचा आपल्या आई वडिलांवर काय परिणाम होऊ शकतो, त्यांना आवडेल नाही आवडेल, अशा विचार करून त्या कृती कराव्यात. आणि मला वाटतं ही जर गोष्ट प्रत्येक पाल्यानी सांभाळली तर पालकांची मान नक्कीच ताठ राहील.
0: नक्कीच नक्कीच मॅडम. खरं म्हणजे पाल्याला देखील पालकांकडून अनेक अपेक्षा असतात, तर त्यातल्या महत्वाच्या अपेक्षा तुम्हाला कोणत्या वाटतात?
1: आता जसं पालकांना अपेक्षा असतात तशा पाल्यांच्याही अपेक्षा असतात. मग त्याच्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे पालकांनी काय केलं पाहिजे, तर पाल्यांचं नुसतं म्हणणं नाही ऐकून घेतलं पाहिजे, तर स्वतःला त्या पाल्याच्या पातळीवर उतरवलं पाहिजे, जेणेकरून त्याचा जो दृष्टिकोन आहे एखादी गोष्ट सांगण्याचा करण्याचा, तो त्यांना समजून घेता येईल आणि तो खरंच करतोय, कुठल्या दृष्टिकोनातून ती कृती करतोय, निर्णय घेतोय हे समजून घेऊन त्यांच्यामध्ये योग्य संवाद साधता येईल असं होईल. दुसरी गोष्ट म्हणजे काय की सध्या बदलतं जग आहे, त्यामुळे पाल्यांना वाटतं, मुलांना वाटतं की माझ्या आई वडिलांना या गोष्टी यायला पाहिजेत, ही साधी सोपी अपेक्षा असते. तर मग त्याच्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे की यूट्यूब आहे किंवा इन्स्टिट्यूट आहेत वेगवेगळ्या, तिथून छोटे छोटे बेसिक कोर्स केले पाहिजेत किंवा यूट्यूबवरून वगैरे माहिती करून घेतलं पाहिजे की सध्याच्या जगात काय नवीन चालले. आता समजा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आले, मग ते काय आहे हे सगळं किमान तुम्ही माहिती करून घेतलं पाहिजे, की जेणेकरून पाल्यांना हे वाटतं की हा नाही माझ्या आई वडिलांना सगळं येतं, माझ्या आई वडिलांना माहिती आहे, आणि मग त्यामुळे त्यांना पण एक अभिमान असतो की माझ्या आई वडिलांना येतं.
0: आणि अनेक प्रश्न त्यांना पडलेले असतात, त्याचं उत्तर बाहेर न शोधता ते डायरेक्ट आई वडिलांकडे
1: आणि इतका आत्मविश्वास त्यांचा निर्माण केला पाहिजे की तू माझ्याशी कुठल्याही विषयावर बोलू शकतो. हे कधी होतं? जेव्हा त्यांना हे कळतं की माझ्या आई वडिलांना आजचं टेक्निक सगळं माहिती आहे, तेव्हा ते बोलू शकतात आई वडिलांशी.
0: नक्कीच. आणि मॅडम, जेव्हा तुम्ही पालक म्हणून समाजात वावरता किंवा पालक म्हणून जबाबदारी सांभाळत असता, तर काय काय जबाबदाऱ्या येतात असं तुम्हाला वाटतं?
1: पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला हे लक्षात येत नाही की आपल्या पाठीमागे मुलं कोणाला भेटतात, काय काम करतात हे माहिती नसतं. दोन्ही रस्ते असतात बरोबर वाईट. जेव्हा मुलं ज्या वेळेला काही करत असतात तेव्हा त्यांना त्याचे परिणाम माहीत नसतात की योग्य आहेत का अयोग्य आहेत, तर त्याच्याकडे पालकांनी व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे की त्यांची बॉडी लँग्वेज काय आहे, ते घरी कधी येतात, किती वेळ बोलतात, त्यांचे आपल्याशी बोलण्यामध्ये काही फरक पडलाय का, ह्या गोष्टीचा त्यांनी लक्षपूर्वक विचार केला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा हे अपडेटेड राहता स्वतः, त्यावेळेला तुम्ही त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधू शकता आणि त्यामुळे चूक बरोबर काय हे सांगता येतं. दुसरी गोष्ट होतं की प्रत्येकाला प्रत्येक गोष्टच नीट सांगता येते असं नाहीये, पण अशा पद्धतीने लक्ष ठेवल्यामुळे काय होतं की तुम्ही इतर कोणाचा सहाय्य घेऊन पाल्यांना व्यवस्थित मार्गदर्शन करू शकता. पुस्तक, काउन्सिलर किंवा यूट्यूब किंवा हे वाच ते वाच हे करून तुम्ही त्यांना चूक बरोबर या मार्गावरून व्यवस्थित दाखवू शकता की हे बरोबर आहे हे चूक आहे असं मला वाटतं.
0: आणि मॅडम, जर एका मुलीचं पालक होणं हे खरंच मला तरी वाटतं की खूपच जास्त जबाबदारीचं काम आहे, कारण समाजात आता आपण पाहत आहोत की मुलींबद्दल काय चालू आहे किंवा मुलींबद्दलचे विचार समाजात खूप आता आपण विचारही करू शकत नाहीत अशा लेवलचे आहेत. तर मुलींबद्दल जेव्हा किंवा मुलींची जबाबदारी स्वीकारताना काय वाटतं?
1: मुलींची जबाबदारी स्वीकारताना तशी धाकधूक असते मनामध्ये की ही जाती आहे बरोबर होईल ना. मग ह्याच्या वेळी पहिली गोष्ट म्हणजे ते जेव्हा त्या आपल्या हातात असतात म्हणजे लहान असतात त्यावेळेला त्यांना जीवनमूल्य इतकी फिक्स म्हणजे त्यांच्या डोक्यात करायची की नाही हे आपले हे राहणीमान असं असेल तर आपण राहणीमान किंवा आपले नियम स्वतःचे काही जे असतील ते तर आपण व्यवस्थित राहू शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांना वास्तवतेची जाणीव करून द्यायची की असं घडू शकतं किंवा आता आपल्याला युट्यूबवरून खूप गोष्टी आपल्याला मिळतात त्या त्यांना वाचायला पाहिजे की हे वास्तव आहे हे बघ तू हे प्रत्येकाला सगळं माहिती असतं असं नाहीये पण युट्यूबमुळे आपल्याला दुनिया उघडी झालेली आहे आता संपूर्ण काय चाललंय ते कळतं. मग त्याचा वापर आपण करून त्यांना सांगू शकतो की हे रील बघ बर का हे वास्तव आहे हे या ठिकाणी तू सावध राहा हे असं करू नको हे असं वागायचं नाही किंवा अशा पद्धतीने कोणी तुझ्याशी बोलत असेल तर तू सावध राहा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जिथे हा मुद्दा येतो ना की घरच्यांना सांगू नको मग ते मुलाच्या बाबतीत असू दे किंवा मुलीच्या बाबतीत असू दे तेव्हा घरच्यांना सांगू नये किंवा घरच्यांना लपवायला पाहिजे हे जेव्हा येतं त्यावेळेला तिथे नक्की समजावं की इथे धोका आहे आणि इथून सावध राहायला पाहिजे. हा सगळीकडे दिसणारा कॉमन प्रश्न आहे की घरच्यांना सांगू नको मग ते मुलगा असू दे मुलगी असू दे कोणालाही हे वाक्य आलं किंवा अशा पद्धतीने इनडायरेक्टली जरी सुचवलं गेलं तरी समजायचं इथे धोका आहे आणि हे घरच्यांना सांगितलंच पाहिजे. म्हणजे एवढी जरी मुलांनी एक बेसिक काळजी घेतली ना की घरच्यांना सांगायचं तरी मला वाटतं की खूप प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील.
0: नक्कीच मॅडम, खरं म्हणजे आज जागतिक पालक दिवस आहे आणि तुम्ही तुमच्या बोलण्यावरून तर जाणवतंय की तुम्ही एक छान पालक आहात, समजूतदार पालक आहात, त्यामुळे तुम्हाला पालक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मॅडम, खरं म्हणजे तुमच्या बोलण्यातून एक नियम तर सगळ्या मुलींना, मला आणि इतर पाल्यांनाही कळालाय की जेव्हा कोणी सांगत असेल की घरच्यांना ही गोष्ट सांगू नको तर त्याचा विचार करावा आणि खरं म्हणजे मुद्दाम ती गोष्ट घरच्यांना सांगावी आणि जो खरा त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून जो मूल्य निघतोय किंवा त्यातून जे घरचे सुचवतात त्यावर विचार करावा जेणेकरून जे संकट आपल्यावर ओढावणार आहे ते आधीच मागे सरेल. तर ही गोष्ट शिकायला मिळाली आणि आज तुम्ही वेळात वेळ काढून आमच्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल धन्यवाद. तर मित्रांनो, आत्ताच आपण अर्चना हिंद्रे यांच्यासोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि एक पालक म्हणून त्या समाजामध्ये त्यांच्या पाल्याची जबाबदारी स्वीकारताना कोणत्या गोष्टी करायला हव्यात, कोणत्या गोष्टी नको करायला, किंवा पाल्यांकडून काय अपेक्षा असतात, त्या अपेक्षा त्यांच्या कशा सांगायच्या त्या पाल्यांना, हे सगळं त्यांनी सांगितलंय. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज. तुमचा सकाळचं 10:22 झालेत आणि नगर संतरंगमध्ये मी आर्षा कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज आहे 1 जून, आज आहे जागतिक दूध दिवस. हो, दूध म्हणजेच आज दुधाचा सण आहे. ज्या दुधानं आपल्या आजी आजोबांच्या काळात मुलांना मोठं केलंय त्याच दुधाचा आज आपण जल्लोष करतोय. आणि मंडळी, खरं म्हणजे विचार करा ना, एका ग्लास दुधात इतकं पोषक घटक आहेत की ते पूर्णान्न म्हणून ओळखलं जातं. प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, तसंच अजून बरंच काही. खरं म्हणजे दूध प्यायलं की तुमची हाडं लोखंडासारखी मजबूत होतात बरं का. आणि म्हातारपणी हो हो माझी कंबर असं जेव्हा म्हणायची गरज येते ना, ते वाटत अरे यार लहानपणी किंवा तेव्हा दूध पिलं असतं तर बरं झालं असतं. तर जेव्हा तुम्ही दूध प्याल तर असं म्हणण्याची गरज पडणार नाही. तसं नियमित दूध पिल्यानं ना सर्दी खोकला होत नाही. आणि लहान मुलांसाठी तर सोन्याहून मौल्यवान हे असतं, रोगप्रतिकार शक्ती वाढते. यामुळं आश्चर्य वाटतंय ना की दूध पोट भरवतं आणि जंक फूडची लालसा कमी करतं. हो, खरं म्हणजे चमकदार त्वचा आणि मजबूत केस दूध देतं बरं का. आणि हे नैसर्गिक बूटी ड्रिंक आहे. आणि प्राचीन काळात ना ऋषीमुनी दूध पिऊन तप करायचे. आता आपण दूध पिऊन ऑफिसला जातो तरीही तपचंच. हो, आणि खरं म्हणजे भारत हा जगाचा सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे बरं का. गेल्या वर्षी सुमारे 239 मिलियन टन दूध उत्पादन झालं. ऑपरेशन फ्लडनं भारताला दुधाच्या बाबतीत स्वावलंबी बनवलं. आणि आज महिलांचा सन्मान करणारा हा दिवस आहे कारण दूध उत्पादनात महिलांचा वाटा 60-95% इतका आहे. गाय म्हशींची काळजी घेणं, दूध काढणं, विक्री या सगळ्यात स्त्रियांचं योगदान आहे. त्यामुळं सेलिब्रेटिंग वुमन फार्मर्स हा 2026 थीम आहे. तसं दूध हे शाश्वत अन्न आहे. अमूल, मदर डेअरी, कात्रज, गोकुळ अशा वेगवेगळ्या दुधाच्या कंपन्या आहेत. तसंच दुधापासून लोणी, ताक, दही, पनीर, खवा हे सगळं बनतं. म्हणजे एक दूध आणि रूप अनेक असं म्हणायला हरकत नाहीये. आणि मंडळी, महाराष्ट्रात किरकोळ भाव सध्या 58-62 रुपये प्रतिलिटर दुधाचा आहे. आणि केरळमध्ये मिल्मानं 4 रुपये वाढ केली आहे. तसंच मंडळी, दूध हे किती महत्वाचं आपल्या सगळ्यांना माहीत आहे. शक्यतो स्थानिक दूध घ्या, शेतकऱ्यांना साथ द्या, सकाळ संध्याकाळ एक ग्लास नक्की प्या. मुलांना, आजोबांना, आजींना, सगळ्यांनाच दूध उपयोगी पडतं. त्यामुळे सगळ्यांनीच दूध प्यायचंय. शेवटी खरं म्हणजे म्हणेल दूध प्या, ताक प्या, आयुष्यभर हसत राहा आणि निरोगी राहा. तर इतकं सारं दुधाचं महत्व आपल्या आयुष्यामध्ये आहे आणि आज त्याचा दिवस आहे. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल, ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी।
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। मंडळी, आज एक दुःखद बातमी तुमच्यासाठी घेऊन आले, किंवा दुःखद घटना तुमच्यासाठी घेऊन आले। आपल्या मराठी आणि हिंदी संगीत विश्वातील एक स्वरमय ज्योत मालवली आहे ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं 89व्या वर्षी निधन झालंय। श्रोते हो, त्यांना आपण भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूयात। सुमन कल्याणपूर केवळ नाव नाही तर एक युग आहे, एक स्वर आहे जो आजही लाखो हृदयात गुंजतो। लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या समकालीन आशा या गायिकेनं आपल्या मधुर, भावपूर्ण आणि स्वच्छ आवाजानं संगीत रसिकांना वर्षानुवर्ष मोहून टाकलं। त्यांच्या गळ्यातून निघालेल्या गाण्यांमध्ये एक अनोखी माया होती। आजकल तेरे मेरे प्यार के चर्चेसारखं गाणं ऐकलं की अजूनही मन हलकं होतं। केतकिया बनी तिथे नाचायला ग मोर, राधा नाचे ना विकारे वारा आहे रे, अशी अनेक अमर गाणी त्यांनी मराठी आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये दिली आहेत। मराठी भावगीतांमध्ये त्यांचा आवाज एखाद्या मऊ रेशमी साडीसारखा वाटायचा। गाण्यातून प्रेम, विरह, भक्ती आणि जीवनाचा प्रत्येक रंग त्यांनी इतक्या सुंदरपणे व्यक्त केला की ऐकणारा क्षणभर सगळं विसरून जातो। सुमनताईंनी आपल्या 70 वर्षांच्या कारकिर्दीत हजारो गाणी गायली। त्यांचा आवाज कधीही कर्कश नव्हता, नेहमी शांत, सुंदर आणि हृदयाला स्पर्श करणारा होता। आज त्यांच्या निधनानं संगीत क्षेत्रात एक पोकळी निर्माण झाली आहे जी कधी भरून निघणार नाही। श्रोतांनो, आज आपण सगळे मिळून त्यांना मानसिक श्रद्धांजली वाहूया। सुमन कल्याणपूर, तुमचा स्वर कधीच मरणार नाही, तो नेहमीच आमच्या हृदयात, आमच्या घरात, आमच्या आठवणींमध्ये जिवंत राहील। पुन्हा एकदा मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करते। मंडळी, ऐकूयात त्यांनीच गायलेलं हे गाणं, आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे।

0: नमस्कार, मी परेश मुकाशी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: वेलकम बॅक मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचं अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, खरं म्हणजे सुएझ कालवा, ऊर्जा सहकार्य, संरक्षण आणि वाढता व्यापार यामुळे ना भारत इजिप्त संबंध जे आहेत ना अधिक मजबूत होत आहेत बरं का. आणि या भागीदारी मागील राजकारण, अर्थकारण आणि संधी आज मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, इजिप्त जे आहे तिथे सुमारे 12 कोटी लोकसंख्या आहे आणि 429 अब्ज डॉलर अर्थव्यवस्था त्यांची आहे. तर 3,900 डॉलर दरडोई उत्पन्न त्यांचं आहे, म्हणजेच वार्षिक उत्पन्न आहे. आणि सुएझ कालवा महसूल, पर्यटन, नैसर्गिक वायू, उत्पादन क्षेत्र, कृषी आणि सेवा उद्योग हे त्यांच्या अर्थव्यवस्थेचे प्रमुख उत्पन्न स्रोत आहेत. तर इजिशियन पाऊंड हे त्यांचं चलन आहे आणि कैरो, अलेक्झांड्रिया, गिझा, सुएझ मुख्य आर्थिक केंद्र त्यांचे आहेत. तसंच मंडई, सुएझ कालव्यामुळे जागतिक व्यापारातील सामरिक स्थान, आफ्रिकेतील महत्त्वाची अर्थव्यवस्था, इंधनाच्या उत्पादनाचा इजिप्त हा प्रमुख आफ्रिकी देश आहे. तसंच पिरॅमिड्स, नाईक नदी, नाईल नदी, तांबड्या समुद्राचे किनारे यामुळे जागतिक पर्यटकांचे आकर्षक केंद्र म्हणून देखील ते आहे. तर हे त्यांचे स्ट्रेंथ्स आहेत असं म्हणायला हरकत नाही आहेत. तसंच कमकुवत स्थानं देखील आहेत, वीकनेस देखील त्यांचे आहेत, जसं की महागाई आणि आर्थिक दबाव, बेरोजगारीचं वाढतं प्रमाण, परकी कर्जावरील वाढतं अवलंबित्व, लोकसंख्येचा वाढता ताण, अन्नधान्य आयातीवर मोठं अवलंबित्व त्यांचं आहे. तसंच ऑपॉर्च्युनिटीज पण तिकडे आहेत, जसं की हरित ऊर्जा आणि हायड्रोजन प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीची क्षमता, संरक्षण आणि उत्पादन क्षेत्रात भारतासोबत सहकार्य, माहिती तंत्रज्ञान, औषध निर्मिती, डिजिटल विस्तार, कृषी आणि अन्न सुरक्षा क्षेत्रातील आधुनिकीकरण, सुएझ कालवा आर्थिक क्षेत्रातून निर्यात आणि लॉजिस्टिक्स संधी. तसंच थ्रेट्स आहेत, पश्चिम आशियातील भूराजकीय तणावाचा परिणाम, मंदीमुळं सुएझ कालव्याचा जो महसुलाचा फटका आहे तो आहे. तसंच हवामानात बदलामुळं जलस्रोतांवर ताण आणि दहशतवाद आणि सुरक्षा आव्हानं, जागतिक ऊर्जा किमतींवर चढउतार, अशा प्रकारे स्फोट मी तुम्हाला सांगितलेत या देशाचे, आणि म्हणजे इजिप्त या देशाचे. आणि भारतातील औषध निर्मिती, IT आणि वाहन क्षेत्रातील व्यापाराची संधी, भारत इजिप्त संबंध आणि आकडेवारी भारताचं साथ अशा प्रकारे असणार आहे. तसंच संरक्षण, अवकाश आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सहकार्य, कृषी, सिंचन आणि अन्न प्रक्रिया क्षेत्रातील तांत्रिक मदत, पायाभूत सुविधा आणि औद्योगिक प्रकल्पांमध्ये भारतीय गुंतवणूक, शिक्षण आणि कौशल्य विकास कार्यक्रमांचे भागी

0: माहिती व्यवस्थापन अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त प्रकल्प बॉलिवूड आणि भारतीय संस्कृतीची इजिप्तमध्ये लोकप्रियता पर्यटन आणि ऐतिहासिक वारसा यामुळे सांस्कृतिक जवळीक देखील असणार आहे. तर व्यापार आकडेवारी भारत इजिप्त यांच्यातील व्यापार हा 4.8 अब्ज डॉलर असेल. भारतातून इजिप्तला होणारी निर्यात 3.42 अब्ज डॉलर तर इजिप्तहून भारताला होणारी आयात 1.46 अब्ज डॉलर आणि भारताकडून निर्यात काय काय होणार आहे तर मांस, सेंद्रिय रसायनं, यंत्र, बॉयलर, खनिज तेल किंवा खनिज इंधनं, कापूस आणि इजिप्तकडून आयात होणार खत, नैसर्गिक वायू, कापूस, रसायनं. तर मंडळी अशा प्रकारे इजिप्त आणि भारत यांच्यामध्ये संबंध मजबूत होणार आहेत. तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कळवा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: कौटुंबिक हिंसा,
1: हुंड्यासाठी होणारा छळ,
0: ऍसिड हल्ला,
1: कामाच्या ठिकाणी त्रास,
0: शाळा तसेच महाविद्यालयात होणारी छेडछाड,
2: बलात्कार,
0: महिलांसंबंधीचे इतर त्रास,
1: सायबर गुन्हे.
0: जर महिला भगिनींबाबत अशी कुठलीही घटना घडत असेल तर संपर्क साधा
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102015.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आणि मस्त असतं मेरी कॉम या चित्रपटातलं ऊर्जा अब तेरी बारी हे गाणं आपण एन्जॉय केलेलं आहे. आणि हे गाणं ऐकून एक नवीन आशा, नवीन दिशा आणि नवीन करण्याचा उत्साह निर्माण झालाच असेल ना. हो, व्हायलाच हवा, कारण आता आपली वेळ आहे, आपल्याला आता उडायचं आहे. आणि मंडळी, आपल्याला उडायचं असतं, आपल्याला खूप काही करायचं असतं, पण आपण ना जुन्याच गोष्टींमध्ये गुंतून पडलेलो असतो, जुन्याच गोष्टी आठवत असतो. जसं की एखादी व्यक्ती आपल्याला सोडून जाते, एखादी गोष्ट आपल्या मनासारखी होत नाही आणि मग त्याच गोष्टीत आपण अडकून राहतो. पण असं करायचं नाही, म्हणजे आत्ता मी सोडून जाणार आहे पण उद्या सकाळी पुन्हा भेटायला येणार आहे. सकाळी 7 वाजता नगरचे अंतरंग या शोमध्ये मी म्हणून म्हणतीये, पण लक्षात ठेवा, जाणं म्हणजे पुन्हा यायचं असेल तर जावं लागतं आणि त्यामुळे मी जात असते. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची आणि जाता जाता आपण एक कविता ऐकत असतो. तर याच संदर्भातील एक कविता आज मी तुम्हाला ऐकवणार आहे, जी अमन पांडा यांनी लिहिलेली आहे. कुछ दूरिया जरूरी होती है, कुछ दूरिया जरूरी होती है नए रास्ते बनाने के लिए, कुछ लोगों को खोना पड़ता है खुद को फिर से पाने के लिए. याद तो तुम आज भी आते हो, याद तो तुम आज भी आते हो हर खामोश सी रात में, पर अब तुम्हें भूलना सीख रहे हैं अपने ही हालात में. मोहब्बत अधूरी नहीं थी, मोहब्बत अधूरी नहीं थी, बस मंजिलें अलग हो गई, तुम किसी और सफर में निकले, हम अपनी राहों में खो गए. हर रिश्ता हमेशा साथ रहे ये जरूरी तो नहीं होता, हर रिश्ता हमेशा साथ रहे ये जरूरी तो नहीं होता, कुछ लोग बस याद बनते हैं ताकि इंसान मजबूत होता. अब शिकायत नहीं है तुमसे, अब शिकायत नहीं है तुमसे ना लौट आने की आस है, क्योंकि कभी कभी दूर होना ही नई शुरुआत का एहसास है. अतिशय सुंदर ही कविता आहे. त्यामुळे जे म्हणतो ना, काही गोष्टी होतात ज्या नको व्हायला हव्या असतात आपल्याला असं वाटतं, पण नाही, त्या होणं गरजेचं असतं, त्यामुळे त्या होत असतात. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, भेटूयात उद्या सकाळी 7 वाजता. आणि मंडळी, थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजी ऋतू तुम्हाला भेटायला येणार आहे गोष्टी तुमच्या आमच्या या शोमध्ये. त्यामुळे कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: हाय हॅलो नमस्कार, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मंडळी, आज मी तुम्हाला एका अशा व्यक्तीबद्दल सांगणार आहे जी गेली अनेक दशकं लाखो लोकांची सोबती आहे, गावाला शहरांशी जोडणारी, विद्यार्थ्यांना शिक्षणापर्यंत पोहोचवणारी, शेतकऱ्यांना बाजारपेठेपर्यंत नेणारी आणि अनेकांच्या आठवणींचा अविभाज्य असा भाग बनलेली। लाल रंगाचा तिचा पोशाख, रस्त्यांवरची तिची दिमाखदार चाल आणि तिची वाट पाहत उभे असलेले लाखो असे प्रवासी, ओळखलत का तुम्ही तिला? होय, आज आपण बोलतोय आपल्या सर्वांच्या लाडक्या लाल परी म्हणजेच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या ST बस बद्दल। अहो, आज आपल्या लाल परीचा वाढदिवस आहे आणि तिची नाळ अगदी आपल्या नगरशी सुद्धा जोडलेली आहे। मंडळी, 1 जून 1948 रोजी महाराष्ट्रातील पहिली ST कुठून कुठे धावली माहितीये का तुम्हाला? तर ती ST धावली पुणे ते नगर या मार्गावरती आणि सार्वजनिक वाहतुकीच्या एका नव्या पर्वाची तेव्हापासून सुरुवात झाली होती। त्या दिवसापासून आजपर्यंत ST लाखो लोकांचा, लाखो प्रवाशांचा विश्वास जपलाय। शहर असो किंवा दुर्गम गाव, पाऊस असो की उन्हाळा, ST कधीच आपले चाक थांबू दिले नाहीयेत। अनेकांसाठी ती केवळ बस नाही तर आयुष्याच्या प्रवासातील एक विश्वासू साथीदार आहे। शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांपासून ते कामानिमित्त प्रवास करणाऱ्या नागरिकांपर्यंत प्रत्येकाच्या मनात ST काही ना काही आठवणी नक्कीच। बस स्थानकावरील गडबड, कंडक्टरची शिटी, खिडकीतून दिसणारे ते निसर्गरम्य दृश्य आणि प्रवासात जुळलेली नाती, हे सगळं आजही मनात ताजं आहे। तर मंडळी, आपल्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या लाल परीला तिच्या वाढदिवसानिमित्त आपल्या संपूर्ण रेडिओ नगरच्या टीमकडून हार्दिक शुभेच्छा। अशाच नवनवीन गोष्टींसोबत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर।

0: खासगी आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या अत्याचार आणि हिंसाचाराला बळी पडलेल्या पीडित महिलांसाठी एकमेव ठिकाण म्हणजेच
1: सखी वन स्टॉप सेंटर,
0: तातडीच्या आणि विना तातडीच्या वैद्यकीय सेवा,
1: कायदेशीर मनोवैज्ञानिक आणि समुपदेशन सेवा
0: आणि मदत, हे सगळं एकत्रित मिळण्याचे एकमेव ठिकाण
1: सखी वन स्टॉप सेंटर.
0: संपर्क क्रमांक 90102-01-75.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: मी इशिता बोरा आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, फॅशन म्हणजे फक्त ट्रेंड्स फॉलो करणं नाही, तर ऋतूनुसार योग्य कपड्यांची निवड करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आज आपण जाणून घेणार आहोत उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळ्यातील स्मार्ट अशा फॅशन टिप्स. मंडळी, आता उन्हाळा तर संपतच आलाय, पण तरी सुद्धा उन्हाळ्यामध्ये शक्यतो कॉटन, लिनेन यांसारख्या हलक्या आणि श्वास घेणाऱ्या कापडांचे कपडे वापरा. पांढरा, फिक्कट, निळा, गुलाबी किंवा पेस्टल रंग शरीराला थंडावा देत असतात. आणि सोबतच सनग्लासेस, टोपी आणि पाण्याची बाटली मात्र जवळ ठेवायला विसरू नका. त्याचसोबत आता पावसाळा येत आहे, त्यामुळे ही गोष्ट तुम्ही नक्की ऐका आणि तुम्ही नोटडाऊनसुद्धा करून घ्या आणि याच पद्धतीनं कपड्यांचे सिलेक्शन सुद्धा करा. तर पावसाळ्यात सांगायचं झालं तर फॅशन सोबतच काळजी सुद्धा महत्वाची असते. जड आणि लांब कपड्यांऐवजी हलके व पटकन सुकणारे फॅब्रिक निवडा. गडद रंगाचे कपडे डाग कमी दिसून येतात. आणि त्याचसोबत चप्पल किंवा वॉटरप्रूफ फुटवेअरचा वापर करा. छत्री हा तर पावसाळ्यातील सर्वात महत्वाचा फॅशन पार्टनर असं तुम्हाला म्हणावं लागणार आहे. पण या गोष्टी तुम्ही वापरा आणि तुम्ही चप्पल वगैरे ज्याला जे सटक वगैरे आहेत ना, तर असे चप्पल शक्यतो टाळा. कारण चिखल वगैरे होत असतो आणि त्यामुळं तुम्हाला हा धोका ठरू शकतो. त्याचसोबत हिवाळा आला की लेअरिंगचा सीझन सुरू होतो. स्वेटर, जॅकेट, स्टोल किंवा शॉल यांचा वापर करून तुम्ही उबदार राहू शकता आणि स्टायलिश सुद्धा दिसू शकता. गडद रंग आणि आकर्षक ऍक्सेसरीज तुमचा लुक आणखी खुलवतात. मंडळी, प्रत्येक ऋतूची स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल असते. फॅशन कशी असावी जी सुंदर दिसेलच असं नाही, तर तुम्हाला आरामदायक आणि आत्मविश्वासपूर्णही वाटेल अशी असावी. तर मंडळी, या गोष्टी तुम्ही नक्कीच फॉलो करा. आणि तुम्हाला कोणती जास्त फॅशन आवडते, कोणता ट्रेंड तुम्ही फॉलो करताय, हे सुद्धा मला नक्कीच कळवा आपल्या रेडिओ नगरमध्ये. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. भेटूया एका म्युझिकल ब्रेक नंतर अशाच नवनवीन गोष्टींसोबत.
1: दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर, बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गम्मत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

0: वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आजकाल सोशल मीडियावरती, हॉटेल्समध्ये आणि घराघरांमध्ये एक गोष्ट पुन्हा एकदा दिसू लागली आहे बरं का, आणि ती म्हणजे आपल्या आजीच्या काळातील पारंपरिक चुलीवरचे पदार्थ. तर नाचणीची भाकरी, ज्वारी, बाजरीची रोटी, पिठलं भाकरी, उकडीचे मोदक, घावण, थालीपीठ, लापशी असे अनेक पदार्थ पुन्हा एकदा लोकप्रिय होत आहेत. पण असं का होतंय बरं? तर याचं मुख्य कारण म्हणजे आरोग्यविषयीची वाढती जागरूकता. पूर्वीचे पदार्थ कमी प्रक्रिया केलेले, पौष्टिक आणि शरीराला आवश्यक पोषण देणारे होते. आजच्या फास्ट फूडच्या युगामध्ये लोक पुन्हा एकदा नैसर्गिक आणि पारंपरिक आहाराकडे वळताना दिसतात. याशिवाय प्रत्येक पदार्थासोबत एक आठवण आणि एक संस्कृती असते, आणि त्याचसोबत एक भावनिक असं नातं जोडलेलं असतं. आजीच्या हातच्या जेवणाची चव आणि मायेची ऊब याची सर मात्र आधुनिक पदार्थांना येत नाही. म्हणूनच कदाचित नवी पिढी पुन्हा एकदा जुन्या चवी शोधत आहे. आणि त्याचबरोबर तुम्हाला कोणता पारंपरिक पदार्थ आवडतो हे मला नक्की कळवा आपल्याच रेडिओ नगरमध्ये. पुन्हा भेटूया थोड्याच वेळात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. तोपर्यंत कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन काळजी आणि ताणतणाव कमी होण्यासाठी या स्वर संजीवनीचा नक्की उपयोग होईल. ऐकायला विसरू नका स्वर संजीवनी. सोमवारी रात्री 9 वाजता आणि पुन्हा प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, पावसाळा आला की बाहेर फिरण्यावरती अनेकदा मर्यादा येत असतात बरं का, पण याचा अर्थ कंटाळा आला पाहिजे असं नाहीये. घर बसल्या अनेक छंद जोपासता येतात आणि त्यापैकीच पुस्तक वाचन हा एक उत्तम पर्याय. एखादं प्रेरणादायी पुस्तक किंवा कादंबरी तुमचा दिवस अत्यंत सुंदर बनवू शकते. चित्रकला, हस्तकला, विणकाम, भरतकाम, डायरी लेखन किंवा नवीन पाककृती शिकणंही उत्तम पर्याय आहेत. तसंच ऑनलाईन कोर्सेसद्वारे नवीन भाषा, संगीत किंवा एखादं कौशल्य सुद्धा शिकता येऊ शकतं मंडळी. त्यामुळे कसं आहे की छंद केवळ वेळ वाया घालवण्यासाठी नसतात, तर ते मन प्रसन्न ठेवतात, सर्जनशीलता वाढवतात आणि तणाव कमी करतात. म्हणूनच या पावसाळ्यामध्ये मोबाईल स्क्रोल करण्याऐवजी एखादा नवीन छंद जोपासून बघा आणि अशाच नवनवीन टिप्ससाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी. अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: वेलकम बॅक मंडळी. गोष्ट तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, सुपर हिरो म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर विशेष शक्ती असलेले व्यक्ती येतात बरं का. पण खरं सांगायचं ना तर अनेक महिला रोज त्यांच्या आयुष्यामध्ये सुपर पॉवर दाखवत असतात. घर, नोकरी, मुलं, कुटुंब, नाती आणि स्वतःची वेगळी स्वप्न या सगळ्यांचा समतोल साधणं ही काही सोपी गोष्ट नाहीये. महिलांची सहनशीलता, संवेदनशीलता, वेळेचं व्यवस्थापन, संकटामध्ये शांत राहण्याची क्षमता आणि अनेक कामं एकाच वेळी सांभाळण्याचं कौशल्य हे त्यांचे खरे सुपर पॉवर्स आहेत. या शक्ती दिसत तर नाहीत पण प्रत्येक कुटुंब आणि समाज मजबूत बनवण्यात त्यांचा फार मोठा वाटा असतो. आणि म्हणूनच आज स्वतःच्या या सुपर पॉवर्सची जाणीव करून घ्या आणि स्वतःचं कौतुक करायला मात्र तुम्ही विसरू नका. अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत।
2: वेलकम बॅक मंडळी, गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू तुमच्या सोबत। तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा। मंडळी, आज अनेक महिला घर आणि करिअर या दोन्ही जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडतायत, पण हे शक्य का होतंय? तर यामागे सर्वात महत्वाचा वाटा असतो तो म्हणजे योग्य टाइम मॅनेजमेंटचा। दिवसाची कामं आधीच ठरवणं, महत्वाच्या कामांना प्राधान्य देणं आणि त्याचसोबत शक्य असेल तिथे मदत स्वीकारणं हे फार गरजेचं आहे। प्रत्येक काम स्वतःच करायचं या विचाराऐवजी जबाबदाऱ्या वाटून घेणंही तितकंच महत्वाचं आहे। आणि सर्वात महत्वाचं म्हणजे स्वतःसाठी थोडा वेळ राखून ठेवणं, कारण स्वतःची काळजी घेणारी व्यक्तीच इतरांची काळजी चांगल्या पद्धतीनं घेऊ शकते। त्यामुळे मंडळी, या गोष्टींचा नक्की विचार करा, या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये अवलंबा आणि त्याचसोबत अशाच नवनवीन गोष्टी जाणून घेण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास। रेडिओ नगर 90.4 एफएम घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या। यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत। चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या। सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 एफएम वर।

0: हाय हॅलो नमस्कार गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, सौंदर्य म्हणजे नेमकं काय हो हा प्रश्न प्रत्येक काळात वेगळं उत्तर देत असतो. पूर्वी साधेपणा, नैसर्गिक सौंदर्य आणि आत्मविश्वास यांना खूप महत्व दिलं जायचं. यानंतर काय आलं तर गोरा रंग, विशिष्ट शरीर यष्टी आणि ठराविक मापदंडांना सौंदर्याचं प्रतीक मानलं गेलं. आणि आज मात्र परिस्थिती बदलतीये तर आता विविध रंग, आकार, वय आणि व्यक्तिमत्व स्वीकारलं जात आहे. खरं सौंदर्य हे केवळ चेहऱ्यात नसून ते विचारांमध्ये असतं, पण प्रत्येकच व्यक्तीला या गोष्टी पटतच असतील असं नाहीये. आत्मविश्वासात आणि वागण्यात असतं हे मात्र खरं सौंदर्य आहे आणि ही जाणीव समाजाला व्हायला हवी आहे. काही जणांना होतीये, पण अजून सुद्धा याची जाणीव असणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच इतरांशी तुलना करण्याऐवजी स्वतःला स्वीकारणं हे सर्वात जास्त सुंदर आहे. त्यामुळे मंडळी, तुम्ही जसे पण आहात, तुम्ही तुमच्या विचारांनी आणि तुम्ही तुमच्या वर्तनाने सुंदर होत असता. त्यामुळे जास्त करून या गोष्टींचा विचार करू नका की आपण कसे दिसतो, मी जाड आहे का, बारीक आहे का, काळी आहे का, गोरी आहे का. या गोष्टी महत्वाच्या नसतात. महत्वाचं असतं ते म्हणजे तुमचं असणं आणि तुम्ही कसे आहात हे पाहणं. तर मंडळी, अशाच नवनवीन गोष्टी जाणून घ्या आणि आत्मविश्वास तुम्ही स्वतःचा जपा. त्याचसोबत अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पाणी आहे अनमोल रतन, ते वाचविण्याला करा प्रयत्न. लहान कृतीहून मोठे बदल, जागरूक व्हा

लीकेज ला ठीक करा, नवन करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया.
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मंडळी, आत्मविश्वास हा जन्मतः मिळत नाही बरं का, तर तो हळूहळू विकसित होत असतो. सकाळी स्वतःबद्दल एक सकारात्मक विचार करणं, स्वतःची तुलना इतरांशी न करणं आणि छोट्या यशांचं कौतुक करणं या साध्या सवयी आत्मविश्वास वाढवू शकतात. नवीन गोष्टी शिकण्याचा प्रयत्न, स्वतःची मतं स्पष्टपणे मांडणं आणि चुका झाल्या तरी त्यातून शिकणं हे देखील महत्त्वाचं आहे. आत्मविश्वास म्हणजे परिपूर्ण असणं नाही तर स्वतःच्या गुणदोषांसह स्वतःला स्वीकारणं आहे. आणि म्हणूनच आजपासून एक छोटी सकारात्मक सवय लावा आणि स्वतःमधील बदल अनुभवा. त्याचसोबत मंडळी, अशाच नवनवीन गोष्टींसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल. आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे. तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता. संपर्क क्रमांक आहे 90111100. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: वेलकम बॅक मंडळी. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत तुमच्यासाठी, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे 1 जून, नव्या महिन्याचा पहिला दिवस, आणि नवीन महिन्याची सुरुवात तर एकदम गोड झालीच पाहिजे, आणि यावेळेस मात्र ही सुरुवात मी तुमची एकदम हटके करून देणार आहे बरं का. तर आज आपण बनवणार आहोत, आणि मी तुमच्यासाठी एक स्पेशल अशी रेसिपी जी घेऊन आली आहे, आणि ती म्हणजे चॉकलेट शिरा. बघा, आहे की नाही एकदम हटके रेसिपी. पारंपरिक शिऱ्याला आधुनिक आणि मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडणारा हा ट्विस्ट आहे, आणि याची रेसिपी मात्र तुम्ही एकदम नोटडाऊन करून घ्या, कारण ही आहे युनिक रेसिपी, टेस्टी रेसिपी, आणि आजच तुम्ही ट्राय करा, कारण आज आहे 1 जून, नवीन महिन्याचा पहिला दिवस. तर मंडळी, साहित्य नोटडाऊन करून घ्या. 1/2 कप साखर, त्याचसोबत 2 कप दूध, 2 चमचे कोको पावडर, 1 छोटा चॉकलेटचा बार किसलेला पाहिजे बरं का, थोडीशी वेलची पावडर, आणि त्याचसोबत ड्रायफ्रुट्स, काजू, बदाम, अक्रोड वगैरे, तुम्हाला जे पण काही आवडतं ते तुम्ही त्याच्यामध्ये वापरू शकता. कृती अत्यंत सोपी आहे. सर्वप्रथम कढईतून तूप गरम करून रवा मंद आचेवरती सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. दुसऱ्या भांड्यामध्ये दूध गरम करून त्यामध्ये कोको पावडर आणि साखर चांगली पद्धतीनं मिसळा. आता हे चॉकलेटी दूध भाजलेल्या रव्यामध्ये सावकाश घाला आणि सत रहा. मिश्रण घट्ट होत आलं की त्यामध्ये किसलेले चॉकलेट घाला. चॉकलेट वितळल्यावरती वेलची पावडर आणि सुका मेवा घालून गॅस बंद करा. झाला तर मग मऊ, सुगंधी आणि चविष्ट असा चॉकलेट शिरा. नवीन महिन्याची सुरुवात गोड तर होईलच, पण या नव्या चवीमुळे घरातील लहानग्यांना सुद्धा आनंदाचा गोड असा सरप्राईज मिळेल. तर मग जून महिन्याचा पहिला दिवस साजरा करा एका मस्तपैकी युनिक अशा रेसिपीने, आणि मस्तपैकी आनंदी रहा, खुश रहा, आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, व्होकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
2: स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आणि मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, ट्रेकिंगसाठी आणि निसर्गप्रेमींसाठी आपला अहिल्यानगर जिल्हा म्हणजे स्वर्गच आहे. हिरवीगार अशी डोंगर रांग, धबधबे, धुक्याची चादर आणि किल्ल्यांचा इतिहास, यामुळे हे ट्रेक विशेष आकर्षक ठरत असतात. आणि त्याच निमित्तानं मी तुमच्यासाठी हा विषय घेऊन आलेली आहे की आता पावसाळा जवळ येतोच आहे, त्यामुळे अनेकांना ट्रेकिंगची विशेष आवड असते. आणि आपल्या अहिल्यानगरमधले काही स्पॉट्स आहेत ज्यांची माहिती मी तुम्हाला देणार आहे की ते ट्रेकिंगसाठी भाई बेस्ट आहेत. तर सर्वात पहिलं म्हटलं तर रतनगडचा किल्ला. रतनवाडी परिसरातील हा एक ऐतिहासिक किल्ला आहे जो पावसाळ्यामध्ये धुक्यानं वेढलेला असतो. किल्ल्यावरील नेढे आणि आजूबाजूचा जो निसर्ग आहे ना, तो अप्रतिम दिसतो. महाराष्ट्रातील लोकप्रिय ट्रेकपैकी हा मानला जातो बरं का. त्यामुळे तुम्ही जर प्लॅन करत असाल ट्रेकिंगला जाण्याचा, तर हा पर्याय एकदम बेस्ट आहे. आणि हा पर्याय मी तुम्हाला नक्कीच प्रिफर करेल की तुम्ही इथे एकदा तरी जाच. त्याचसोबत हरिश्चंद्रगड, जो की माझा पर्सनली फेवरेट आहे. कोकण कडा, केदारेश्वर गुहा आणि हिरवाईनं नटलेलं पठार, यासाठी हा प्रसिद्ध आहे. पावसाळ्यामध्ये येथील दृश्य अविस्मरणीय असतं. मात्र तुम्ही काळजी घ्यायला हवी आहे, कारण पायवाटा या निसरड्या असल्यानं तिथं काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळं तुम्ही जा ट्रेकिंगला, काही प्रॉब्लेम नाही, पण प्रॉपर तुम्ही तुमची सेफ्टी जपा आणि मगच जा. त्याचसोबत संधन व्हॅली, व्हॅली ऑफ शॅडोज म्हणून ही ओळखली जाणारी दरी आहे साहसी पर्यटकांसाठी. आणि हे विशेष आकर्षक आहे. उंच कडे आणि अरुंद अशी दरी आहे, त्यामुळं वेगळाच अनुभव मिळतो. पण इथे जाणं जास्त योग्य नाही आहे. हे फक्त तुम्ही जस्ट फिरायला जा, ट्रेकिंगसाठी जाऊ नका. तिथे तुम्ही कोणतेही स्टंट करू नका. तिथे फक्त तुम्ही ॲज अ एक निसर्गाचा आनंद घ्यायला गेलाय म्हणून जा. तिथं तुम्ही ट्रेकिंग करणं किंवा असं साहसी काहीतरी दाखवणं योग्य नाही आहे. त्यामुळे तुम्ही जा, पण फक्त फोटो क्लिक करण्यासाठी किंवा फक्त एक ॲज अ निसर्गाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी जा. त्याचसोबत आहे भंडारदरा. हे तर माझं मोस्ट फेवरेट आहे. ट्रेकिंगसोबत धबधबा, तलाव आणि निसर्ग सौंदर्याचा आनंद घ्यायचा असेल ना, तर भंडारदरा हे अत्यंत उत्तम आहे. पावसाळ्यामध्ये हा परिसर अतिशय आपला निसर्गरम्य असतो, नयनरम्य असतो. आणि त्यामुळे मंडळी, याचा प्लॅन तुम्ही यावर्षी नक्कीच केला पाहिजे. त्याचसोबत अकोले तालुक्यातील पट्टाफोर्ट विश्रामगड जो आहे ना, तर तो सुद्धा छान आहे. तो सुद्धा मस्त आहे, कारण इथे गर्दी कमी असते आणि त्यामुळे हा पावसाळ्यामध्ये अत्यंत सुंदर निसर्गाने नटलेला असतो. आणि गर्दी कमी असल्यानं तुम्हाला तिथे एक शांतता आणि एक फ्रेशनेस असेल आणि कम्फर्ट झोन असेल, हा तिथे तुम्हाला मिळतो. तर मंडळी, पावसाळ्यामध्ये ट्रेकिंगचा नक्कीच आनंद घ्या, पण काळजी घेऊन हा आनंद घ्या. आणि अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प, विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगरमधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला. सध्या ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप, नर्सरी, LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता F Block, सर्वे नंबर 239, श्री टाइल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्या नगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

राखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

रसिक हो रेडिओ नगर 90.4 FM वर पुस्तकाच्या पानातून या खास कार्यक्रमात तुम्ही ऐकू शकाल बियॉन्ड लिमिटेशन्स या पुस्तकाचं अभिवाचन. अहिल्यानगर येथील आकांक्षा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संस्थापक सविता काळे यांचा प्रवास जाणून घेऊया त्यांच्याच आवाजात. शब्दांकन आणि संपादन केलं आहे सतीश कुलकर्णी यांनी. आकांक्षा नव्या वाटा नव्या दिशा मर्यादा ओलांडून स्वप्न पूर्ण करण्याची प्रेरणा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी दुपारी 1 वाजता पुस्तकाच्या पानातून.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथेही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव

पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथे ही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव

पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे काम या प्रकल्पाने केले. अहिल्यानगर प्रमाणेच पुणे येथे ही स्नेहाधार प्रकल्प सुरू करण्यात आला. सुमारे 5,000 चौरस फुटांचे पुनर्वसन संकुल सौ सुजाता आणि श्री गजानन रामराव देसाई यांनी आंबेगाव काते

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र।
1: शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संकुल आहे. या संस्थेस भोजन, शिखर व पालकत्व देते. संस्थेपर्यंत घेतला आहे. पुनर्वसन संस्थेकडे भेट. पर्यंत ऐकत रहा रेड FM आजचा.

नमस्कार, मी कुंदा देशमुख. आज रेडिओ नगरमध्ये आल्यामुळे मला खूप म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें।
2: Yeah!

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेम थेम पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया पाणी वाचवूया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

माया, ममता, प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, स्नेह हे जिथं मिळतं ते म्हणजेच स्नेहालय। स्नेहालयातील विविध प्रकल्पांची माहिती, महत्वाच्या घडामोडी, स्नेहालयाशी जोडल्या गेलेल्या व्यक्तींच्या मुलाखती, कठीण परिस्थितीवर मात करून स्वतःची प्रगती करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या यशोगाथा हे सर्व तुम्ही ऐकू शकाल स्नेहवार्ता या शो मध्ये। ऐकायला विसरू नका स्नेहवार्ता सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 ते 2 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत। सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात करते, आणि आज आहे 1 जून 2024। नवीन कोऱ्या करकरीत महिन्याला सुरुवात झालेली आहे, आणि 1 जून 2024 आजची तारीख, वार आहे सोमवार। वीकेंड नंतर आपण भेटत आहोत आणि नवीन आठवड्याला सुरुवात झाली आहे। सो आजचा दिवस ना खूप वेगवेगळ्या कारणांनी फार महत्वाचा आहे। म्हणजे जसं आपण जागतिक, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय दिवस किंवा काही सण साजरे करतो, तसाच हा दिवस वेगवेगळ्या कारणांनी महत्वाचा आहे। आज आहे 1 जून, म्हणजे अर्थातच आपल्या लाल परीचा एसटीचा वर्धापन दिवस आहे, आणि त्याचबरोबर आज 1 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय बालसंरक्षण दिवससुद्धा आज आहे। आज आपण इंटरनॅशनल डे फॉर प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन हा दिवस साजरा करतो, आणि त्याचबरोबर आजचा दिवस अजून एका कारणासाठी महत्त्वाचा आहे। अनेक असे आपल्या ओळखीमध्ये नातेवाईक असतील किंवा आपल्या मित्रपरिवारामधले काही ओळखीचे असतील की ज्यांचा आज हॅपी बाला बर्थडे आहे। म्हणजे आजची तारीख अशी आहे 1 जून की आपल्या संपूर्ण कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये असे अनेक जण असतील की आज त्यांचा हॅपी बाला बर्थडे असेल। सो ज्यांनी सरकारी कागदपत्रांसाठी 1 जून ही तारीख टाकलेली आहे, आणि ज्यांचा खरंच आज 1 जून वाढदिवस आहे, अशा सगळ्यांना मी वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते। आणि त्याचबरोबर एसटीचा सुद्धा आज वर्धापन दिन आहे, आणि आपली पहिली एसटी नगरहून पुण्याला गेली होती। आजही नगरहून पुण्याला जाणाऱ्यांची संख्या फार मोठी आहे। आज प्रवाशांना अनेक वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळ्या त्रासाला सामोरं जावं लागतं, पण तरीसुद्धा आपली पहिली एसटी नगर पुणे ही धावली होती, आणि आज एसटीचा वर्धापन दिन आहे। अर्थात लाल परीचा 78 वर्षांचा दिमाखदार प्रवास जो आहे तो आपण पाहतो आहोतच, आणि खरंच एसटीला इतकी वर्ष पूर्ण झालेली आहेत, आणि इतकी वर्ष पूर्ण होऊनसुद्धा एसटीनं आपल्या प्रत्येकाला खूप मनापासून साथ दिलेली आहे। मनापासून ज्या भागामध्ये कुणीही पोहोचत नाही, कुठलीही सेवा पोहोचत नाही, त्या भागामध्ये एसटी अर्थात लाल परी पोहोचली आहे। सो आज वेगवेगळ्या कारणांसाठी दिवस महत्त्वाचा आणि मोठा सुद्धा आहे। तर अजूनही काही गोष्टींवर आपण बोलूयात। काल आपल्या नगर शहरामध्ये तुफान वादळी वाऱ्याचा पाऊस झाला होता, आणि अक्षरशः नगरकरांना लाईट नाही आहे या त्रासाला सामोरं जावं लागतं, मी नक्की समजू शकते। कारण भिंगार शहरामध्ये सुद्धा काल रात्रीपासून ते आज दुपारपर्यंत लाईट नव्हती, आणि नगरमध्ये सुद्धा हीच परिस्थिती बघायला मिळाली होती, भारनियमन पाहायला मिळालं होतं। सो या सगळ्या गोष्टींवर आज आपण चर्चा करणार आहोत। अनु आहे तुमच्यासोबत, गुड इव्हनिंग पुन्हा एकदा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत. अर्थात लाल परीचा 78 वर्षांचा दिमाखदार प्रवास आहे, कारण आज लाल परीचा वाढदिवस आहे किंवा लाल परीचा वर्धापन दिवस आहे. 1 जून 1948 रोजी महाराष्ट्राच्या मातीमध्ये एसटीची पहिली बस नगर ते पुणे खरं तर धावली होती. आणि इथूनच अखंड सेवेचा या लाल परीचा एक सुवर्ण प्रवास आपल्या शहरामधून जिल्ह्यामधून सुरू झाला होता. आणि या प्रवासाला आज 78 वर्ष पूर्ण होतात. या प्रदीर्घ प्रवासामध्ये कितीही काळ बदलला, पिढ्या बदलल्या, गाड्यांमध्ये वाहनांमध्ये काही बदल झाले, एसटीमध्ये बदल झाले, पण तरीसुद्धा एसटीचं आणि महाराष्ट्राच्या जनतेचं नातं मात्र आजही तितकंच घट्ट आहे. आधुनिकतेची कास सोबतीला तोच विश्वास. लाल परी ते शिवनेरी हा सगळा प्रवास आपण खरं तर नक्कीच खूप छानपणे अनुभवलेला असेल. अगदी सुरुवातीला बसमध्ये चढल्यानंतर कंडक्टरने तिकीट असं म्हटल्यानंतर तिकीट काढण्यापासून ते आज ऑनलाईन बुकिंग असेल, पास असेल, अशा आधुनिक आत्ताच्या काळामध्ये वेगवेगळ्या डिजिटल सेवा देणारी ही लाल परी अर्थात एसटी आपल्या सगळ्यांची लाडकी आहे. खेड्यापाड्यांची जीवनवाहिनी तिला म्हटलं जातं. आणि आजही राज्यातील दुर्गम भागात जिथे खासगी वाहनं जाताना विचार करतात तिथे आपली एसटी खंबीरपणे उभी असते. महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि दळणवळणाचा मुख्य कणा म्हणजे आपली एसटी अर्थात लाल परी. सो नक्कीच आज लाल परीचा वर्धापन दिन आहे आणि तिला सुद्धा आपण शुभेच्छा देऊयात. पुढे जाऊयात, ऐकत रहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र, परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा, सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 99 70 0

स्नेहालय संचलित हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, निवासी संकुल, सौर ऊर्जा प्रकल्प, उद्योग भवन, भाज्या पिकवणारे अर्धा एकर जागेवरील पॉलीहाऊस, नीरा लागवड, शेती, डेअरी व अल्पभूधारक आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुला मुलींसाठी प्रगत कृषी प्रशिक्षण देणारे केंद्र हिम्मत ग्राम आणि कृषी प्रशिक्षण केंद्र, या प्रकल्पातील प्रशिक्षणाचा तुम्ही देखील लाभ घेऊ शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 2490. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. आणि श्रोते हो, आपण बोलतो आहोत ST बद्दल, अर्थात लालबोरीबद्दल. आपल्या सगळ्यांची जीवनवाहिनी ती आहे आणि सगळ्यांची लाडकी आहे. 78 वर्ष आज तिला पूर्ण झाले आहेत. आणि काल आपल्या नगर शहरामध्ये जी परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली, म्हणजे जे वादळी वारं सुटलं होतं, आणि त्यामुळे आज मात्र ST स्थानकावर किंवा बस स्थानकावर प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागलं. काल आपल्या शहरामध्ये जे वादळ झालं त्यामुळे वीज पुरवठा अगदी पहाटेपर्यंत शहरामधला खंडित होता, अगदी आज दुपारपर्यंत म्हटला तरी चालेल. आणि त्यामुळे वीज पुरवठा खंडित असल्यामुळे तारकपूर बसस्थानकामध्ये जे चार्जिंग स्टेशन्स आहेत तर तिथे वीज नसल्यानं काही इलेक्ट्रॉनिक बस ई बस चार्ज झाल्या नाही आहेत. त्यामुळे पहाटे पुण्याकडे जाणाऱ्या ज्या ई बस होत्या त्या प्रवाशांना मात्र थोडीशी गैरसोय झाली आहे. अनेक गाड्यांचं वेळापत्रक या भारनियमामुळे कोलमडलं होतं. योग्य ती साफसफाई झालेली नव्हती, कारण काल सोसाट्याचा वारा, वादळी वारा आणि कचरा सगळीकडे झाला होता. त्यामुळे वर्धापन दिन आज एसटीचा आहे, पण सकाळीच मात्र थोडीशी प्रवाशांची नाराजी जी आहे ती व्यक्त होताना दिसली होती. प्रवाशांना थोडासा त्रास झाला. अजून महत्त्वाच्या काही आपल्या सिटीतल्या गोष्टींकडे वळूयात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवराआवर, यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूयात दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापार राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक

0: तुम्हाला पण भटकंतीची आवड आहे का?
1: ऐतिहासिक स्थळांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का?
0: अहिल्यानगर शहर परिसर आणि जिल्ह्यातील तसंच महाराष्ट्रातील आगळ्या वेगळ्या ऐतिहासिक

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्या सोबत. गुड इव्हनिंग. आणि महत्वाच्या काही सोशल मीडियावर चर्चेमधले असलेल्या विषयांकडे वळूया. कॉक्रोचेस आता प्रत्यक्ष मैदानामध्ये उतरणार आहेत, रस्त्यावर उतरणार आहेत. दिल्लीमधल्या जंतर मंतरवर आंदोलन होत आहे CJP चं, अर्थात सोशल मीडियावर ज्याची प्रचंड चर्चा असलेल्या कॉक्रोच जनता पार्टीचं. उपरोधिक राजकीय संघटनेचे संस्थापक अभिजित दिपके यांनी 6 जूनला अमेरिकेतून भारतात परतणार आहेत असं सांगितलंय. आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी दिल्लीमधल्या जंतर मंतर या ठिकाणी आंदोलन ते करण्यात येणार आहे. त्यांनी ही माहिती स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेली आहे. नीट पेपरचं लीक प्रकरण असेल, CBSE, CUET आणि SSC, GD परीक्षांमधला जो कथित गोंधळ असेल किंवा ढिसाळ कारभार असेल, यामुळे देशभरातील सुमारे 1 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांचं नुकसान झालं आहे. आणि हे परीक्षेतले घोटाळे, त्यामुळे येणारा मानसिक प्रेशर, यामुळे अनेक विद्यार्थी आत्महत्या करतात. आणि लाखो विद्यार्थ्यांच्या वाया गेलेल्या कष्टाची उत्तरदायित्व स्वीकारून शिक्षण मंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मुख्य मागणी आंदोलकांच्या माध्यमातून केली जाते. सोशल मीडियावर त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा व्हायरल घेतलेला आहे, त्यामुळे आता CJP लवकरच या सगळ्या गोष्टींवर दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आंदोलन करणार आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: बालविवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी

नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, अनु आहे तुमच्या सोबत आणि सांजरंग तुम्ही ऐकताय. प्रचंड दिवसभरामधला उकाडा नगरकरांनी सहन केला आणि अक्षरशः तो क्षण आला जेव्हा जोराचा वादळी वारा सुटला. थोड्या काळासाठी हा इतका आल्हाददायक वाटणारा वारा ज्यानं एक वेगळं रूप धारण केलं होतं आणि काल संध्याकाळी जो वादळी वाऱ्याचा आपल्या नगरमध्ये पाऊस झालाय त्यामुळे शहराला बऱ्याच गोष्टीसाठी फटका बसला. अनेक ठिकाणी झाडं कोसळली आहेत, विजेचे खांब पडलेत, तारा तुटल्यात आणि त्यामुळे दिवसभरामध्ये आजही आणि कालही लोड शेडिंग, भारनियमन या सगळ्या गोष्टी नगरकरांना फेस कराव्या लागल्यात. कोठी भागामध्ये पाटील हॉस्पिटलचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय, जिथे बांधकामासाठी उभारण्यात आलेलं जे परास शेजारील होतं ते घरावर कोसळलं, त्यामुळे अनेक घरांचं नुकसान झालं आहे. विजेच्या तारा तुटल्यामुळे भारनियमन जे आहे त्याला आपल्याला फेस करावं लागतंय. वीज पुरवठा खंडित झाला आहे. छत्रपती संभाजीनगर रोडवर सुद्धा काही झाडं पडली आहेत, विजेचे खांब पडलेत, त्यामुळे वाहतूक सेवा विस्कळीत झाली आहे. शहराच्या बहुतांश भागामध्ये वीज पुरवठा आज नाही आहे. अवघे काही मिनिट आलेलं हे वादळ आणि त्यामुळे या पावसानं शहराला बसलेला खूप मोठा फटका आज आपण पाहतो आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

श्रोते हो, यशस्वी होताना या शो मध्ये आपण ऐकू शकाल अहिल्यानगर मधील यशस्वी उद्योजकांचा जीवन प्रवास। या मुलाखती घेतल्या आहेत संजय पारनाईक यांनी। दर शुक्रवारी रात्री 9 वाजता नक्की ऐका यशस्वी होताना। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ 90.4 एफएम आवाज तुमचा. अनु आहे तुमच्यासोबत. गुड इव्हनिंग सांजरंगमध्ये. आणि आज आहे महिन्याची पहिली तारीख, 1 जून. आज वेगवेगळ्या कारणांनी दिवस महत्त्वाचा आहे असं मी म्हणाले. आणि आज आहे आंतरराष्ट्रीय बालसंरक्षण दिवस. बालकांचं संरक्षण करणं, मग ते कायदेशीर असेल, मानसिकरित्या असेल, शारीरिकरित्या असेल, हे फार महत्त्वाचं आहे सध्याच्या समाज परिस्थितीमध्ये. 1949 साली मॉस्कोमध्ये एक जागतिक लोकशाही महिला फेडरेशनची परिषद भरली होती, ज्याला WIDF असं म्हणतात. बाल संरक्षण दिन साजरा करण्याची कल्पना या परिषदेमध्ये मांडण्यात आली. आणि तेव्हापासून 1950 सालापासून अधिकृतरित्या आजचा दिवस हा 1 जून म्हणजे आंतरराष्ट्रीय बालसंरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो. बालकांचे काही हक्क आहेत, सुरक्षितता, कल्याण, यावर जागरूकता निर्माण करणं. आज आपण पाहतो आहोत की बाल लैंगिक अत्याचार, बालकामगार, त्यांचं शोषण, उपोषण, उपेक्षा, हिंसाचार याविरुद्ध आवाज उठवणं फार महत्त्वाचं आहे. आणि ती आपली जबाबदारीसुद्धा आहे. त्यामुळे एक सुरक्षित वातावरण बालकांना मिळायला पाहिजे, कारण ही बालकं उद्याचा तरुण भारत आहेत, हे लक्षात घ्यायला हवं. आणि हा दिवस आपण साजरा करतो आहोत. थोड्याच वेळात पुन्हा येतं भेटायला. एकत्र हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा, सांजरंग या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. कालचा जो काही वादळी वाऱ्याचा पाऊस आपल्या नगर शहरामध्ये झाला ना, या पावसामुळे खरं तर आपल्या फक्त शहरामध्ये याचे पडसाद नाही उमटले तर जिल्ह्यामध्ये सुद्धा अनेक गावांमध्ये या पावसानं चांगलीच हजेरी लावली. रात्री 8:30 दरम्यान विजांच्या कडकडाटासह हा जो जोरदार पाऊस सुरू झालाय, त्यामुळे शहरामध्ये तर विविध भागांमध्ये हा चांगल्याच स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला, पण जामखेड नेवासा कर्जतमध्ये सुद्धा विजेच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालाय. अचानक वादळी वारं आलं आणि काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्या अक्षरशः. रस्त्यावर उडणारी धूळ, उडालेले पत्रे आणि फांद्या यामुळे नागरिकांची चांगलीच धावपळ काल झाली होती. अनेकांनी पावसापासून वाचण्यासाठी दुकानांच्या आडोशालाही आश्रय काल घेतला होता, पण उकाड्यानं सुद्धा एकीकडे नगरकर त्रस्त झाले होते. त्यामुळे या पावसामुळे काहीसा जरी दिलासा मिळाला असला तरी सुद्धा शहरामधलं बरंचसं कामकाज विस्कळीत मात्र नक्कीच झालेलं आहे. जिल्ह्यामध्ये आता 3 जूनपर्यंत वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागानं दिलाय. यासाठी येलो अलर्टसुद्धा आपल्या शहरासाठी देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर वादळी पावसाचा मान्सूनशी काहीही संबंध नाही असंही हवामान विभागानं सांगितलंय. सध्याच्या स्थितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाहीये असं हवामान विभागानं सांगितलंय. शेतकऱ्यांनी वादळी पावसावर अवलंबून राहू नका, मान्सूनचं आगमन होण्यापूर्वी पेरणीची घाई करू नका असं आवाहन करण्यात आलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652500. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: संगीत विश्वस्त ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमनताई कल्याणपूरकर यांच्या सांगीतिक प्रवासाकडे आणि कारकिर्दीकडे नजर टाकली तर खरंच याच विदारक सत्याची प्रचिती येते. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आपण बोलूयात तर सर्व प्रकारच्या पार्श्वगायनासाठी त्यांचा जो अवीट आणि गोड वा होता त्यांच्या आवाजामधला तो आपण नक्कीच वेगवेगळ्या गाण्यांमधून अनुभवला आहे. शास्त्रीय उपशास्त्रीय संगीताचा भक्कम पाया, कुठल्याही कठीण ताणेला लिलया पेलण्याचं कौशल्य त्यांच्यामध्ये होतं आणि हा एक दैवी स्वर एका विशिष्ट घराण्याच्या आणि लॉबिंगच्या सावलीत काहीसा उपेक्षित राहिला हे भारतीय संगीत क्षेत्रामधलं एक कटू सत्य आहे. खरंच अनेक वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आलं होतं. सुमनताई यांना तब्बल 740 चित्रपटांमध्ये त्यांनी पार्श्वगायन केलं. मध्य प्रदेश सरकारचा दिला जाणारा लता मंगेशकर पुरस्कार त्यांना मिळाला होता. केंद्र सरकारनं 2023 पद्मभूषण पुरस्कार देऊन त्यांना गौरवण्यात आलं होतं. तर मोहम्मद रफी यांच्यासोबत गायलेल्या मनमोहन मन में हो तुम्ही या कैसे बहू या चित्रपटातलं हे गीत या गाण्यासाठी त्यांना संगीत क्षेत्रामधला अत्यंत मानाचा पुरस्कार तानसेन पुरस्कार मिळाला होता. अनेक जागतिक बहुमानसुद्धा त्यांच्या वाट्याला आले. आंतरराष्ट्रीय स्तरावर BBC मुलाखत देणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला कलावंत ठरल्या होत्या. 1954 पार्श्वगायनाला सुरुवात त्यांनी केली आणि दरवाजा नावाचा एक चित्रपट आला होता ज्यामधलं पहिलं पार्श्वगायन त्यांनी केलं होतं. एका गाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळी तलत मेहमूद हे सुमनताई यांच्या आवाजानं प्रभावित झाले आणि HMV म्युझिक कंपनीकडे त्यांच्या नावाची शिफारससुद्धा त्यांनी केली होती. शमशाद बेगम, आशाजी भोसले यांच्यासारख्या प्रथितयश दिग्गज गायकांच्या बरोबरीनं सुमनताई यांनीसुद्धा या क्षेत्रामध्ये आपलं मानाचं स्थान मिळवलं. कोणत्याही प्रसिद्धीची कधीही हाव न करता केवळ आपल्या सात्विक सुरानं साधनेनं त्यांनी संगीत विश्वावर अधिराज्य गाजवलं आणि त्यांचं दुःखद निधन झालं आहे. श्रोते हो, पुन्हा भेटूया थोड्याच वेळात. एकत्र हा रेडिओ निगम 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्ता, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

माझे नाव अखिलेश आदिनाथ शेडाळे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. रसिकांच्या मनातील केतकीच्या बनी हे गाणं असेल. कित्येक दशकं अवीट सुरांचं अधिराज्य त्यांनी गाजवलं. संगीतविश्वातील एक मखमली आवाज कायमचा शांत झालाय. ज्येष्ठ पार्श्वगायिका पद्मभूषण सुमनताई कल्याणपूरकर यांचं 89व्या वर्षी काल संध्याकाळी अंधेरीमधल्या निवासस्थानी त्यांचं निधन झालं. अखेरचा श्वास त्यांनी घेतला. त्यांच्या जाण्यानं हिंदी मराठी चित्रपटसृष्टीतील सुवर्णयुगातील देदीप्यमान पर्व अस्तंगत झालं. त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार झाले. रेडिओच्या सुवर्ण काळामध्ये घराघरांमध्ये सुमनताई कल्याणपूरकर यांचा आवाज पोहोचला आणि आता गाण्यांमधून त्या अजरामर आहेतच आपल्यासोबत. त्यांच्या आवाजामध्ये एक विलक्षण कोमलता होती, भावनांची खोल ताकदही होती. मराठी संगीत विश्वाच्या आकाशातील सुरेख चांदणं आज असताना गेलं असलं तरी त्यांच्या गाण्यांची मंद आणि प्रसन्न लय रसिकांच्या मनात कायम घुमत राहणार आहे. त्यांचे स्वर, त्यांचा आवाज, त्यांचा निर्मळ स्वर काळाच्या पडद्यावर जरी गेला असला तरीसुद्धा गाण्यांच्या माध्यमातून त्या कायम आपल्या मनामध्ये आहेत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ निगम 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंगी या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी पुढच्या 10 दिवसांमध्ये केली जाईल अशी घोषणा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगरमधल्या चोंडीमध्ये काल केली आहे. राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या 301व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मृग हंगामापूर्वी शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होणार असं त्यांनी सांगितलं. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॉकवर आपलं नाव नोंदणी करणं, KYC पूर्ण करणं अनिवार्य आहे. ही प्रक्रिया पूर्ण करून घेण्याचं आवाहन सुद्धा यावेळी करण्यात आलं. राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी लवकरच येत्या 10 दिवसात होईल असं आश्वासन कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अहिल्यानगरमध्ये चोंडीमध्ये दिलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

दिवसभर नोकरी धंदा करायचा आणि रात्री जीवाचं रान करून तालीम करायची. संवाद पाठांतर बॅक स्टेजची धावपळ, फक्त टाळ्यांच्या कडकडाटासाठी झालेली ती धडपड आणि थोडी गंमत जम्मत. नगरच्या मातीतल्या अशाच अस्सल हौशी कलाकारांच्या गोष्टी घेऊन येतोय एक नवीन शो, ज्याचं नाव आहे किस्से नाटकातले. तर ऐकायला विसरू नका दर रविवारी सायंकाळी 6 वाजता आपल्या महेश सोबत रेडिओ नगर 90.4.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित स्नेहदार प्रकल्प, विधवा, परितक्ता, कुमारी माता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिलांना निवास, भोजन सुविधा, कायदेशीर सल्ला, समुपदेशन, गरजू शोषित महिलांना स्नेहाधार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे

समुपदेशन गरजू शोषित महिलांना स्नेहादार मदत करते. आज मितीस या प्रकल्पामध्ये 100 लाभार्थी लाभ घेतात. आतापर्यंत 1468 महिलांना अडचणीतून सोडवून त्यांना स्वघरी पाठवणे, विवाह पूर्ण सण करण्याचे

0: घोडेगाव मधल्या पोलिसांनी बॅरिकेड्स लावून भाविकांना रोखलं. प्रवाशांना, प्रशासनाला, भाविकांना 15 जूनपूर्वी भीमाशंकरला.
1: नमस्कार, मी सौ अंजना प्रमोद पंडित. आपण ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा सांजरंग। या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत। दररोज महागाईचा फटका सामान्य नागरिकांना, सगळ्या नगरकरांना सहन करावा लागतो आणि आता पेट्रोल डिझेल नंतर कमर्शियल गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये सुद्धा आज वाढ झाली आहे। दिल्लीमध्ये 19 किलोचा सिलेंडर 42 रुपयांनी महागला आहे, तर 3113 रुपयांवर तो पोहोचला आहे। कोलकात्यामध्ये याची किंमत 53 रुपयांनी वाढली आहे, तर 3255 रुपयांवर गेली आहे। 5 किलोचा फ्री ट्रेड LPG FTL सिलेंडर 11 रुपयांनी महागला आहे, तर त्याची किंमत 821 रुपये झाली आहे। हे नवीन दर आजपासून म्हणजे 1 जूनपासून लागू करण्यात आले। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: स्नेहालय संचलित मनोबल व्यसनमुक्ती आणि पुनर्वसन केंद्र, शास्त्रशुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसनमुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसनमुक्त व्हा। फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष। अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

पृथ्वी आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहालाच लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांजरंग या कार्यक्रमात. राज्यात अनेक ठिकाणी आज 1 जून पासून विजांच्या कडकडाटासह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी लावण्याची शक्यता आहे. हा पाऊस अधिकृत मान्सूनचा नसून मान्सूनपूर्व स्वरूपाचा असणार आहे. राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान 10 जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही असं भारतीय हवामान विभागानं स्पष्ट केलंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नका असं आवाहन सुद्धा कृषी आणि आपत्ती व्यवस्थापन विभागानं केलेलं आहे. सध्याचा जो पाऊस आहे तो मान्सूनचा पाऊस नसून ही वादळी पावसाची शक्यता होती, पण येत्या 10 जूनपर्यंत अजून मान्सूनची कुठलीही चिन्ह असल्याचं हवामान विभागानं स्पष्ट केलंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

कोमल है कमजोर नहीं तू, शक्ति का नाम ही नारी है, जग को जीवन देने वाली मौत भी तुझसे हारी है। हे घोषवाक्य लिहिला है संगीता अकोलकर यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा। नमस्कार, आपण ऐकत आहात स्नेहलयस लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज, आणि मी अनू आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात। बुलढाण्यामध्ये एक खूप दुर्दैवी घटना घडली आहे। महाराष्ट्र एक्सप्रेसची भीषण धडक बघायला मिळते। बुलढाण्यामध्ये नांदुरा मलकापूर रेल्वे मार्गावर महाराष्ट्र एक्सप्रेसच्या धडकेमध्ये 58 वर्षीय लता सांगळकर यांचा जागेवर मृत्यू झाला आहे, तर या महिलेसह 15 शेळ्यांचा सुद्धा जागीच ठार मृत्यू झाला आहे। खुमगाव बुरटी रेल्वे स्थानकाजवळ शेळ्यांना रुळावरून सुरक्षित आणण्यासाठी त्या गेल्या असताना लताबाईंना भरधाव रेल्वेची जोरदार धडक बसल्यानं त्या जागीच मरण पावले असून रेल्वे रुळावर सुद्धा असलेल्या काही 15 शेळ्या त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे। या घटनेचा सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत। नागरिकांनी मात्र सतर्कता काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

माझे नाव पोळ अनुष्का संतोष. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

पुस्तकांच्या पानांमधून उलगडणारा एक सुंदर प्रवास, शब्दांच्या दुनियेतून घडणारी नवी ओळख, आपल्या आवडत्या लेखकांचा जीवन प्रवास, त्यांच्या लेखनामागची प्रेरणा आणि त्यांच्या पुस्तकांच्या निर्मितीचा प्रवास जाणून घेऊयात लेखक आपुल्या भेटीला या कार्यक्रमात दर रविवारी दुपारी 2 वाजता रेडिओ नगर 90.4 FM वर.

रेडिओ नगर, जग बदलतंय तसं आपलं नगरही बदलतंय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: नमस्कार श्रोते हो, अपन ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा, आणि मी परी आहे तुमच्या सोबत। आज भारतीय संगीत विश्वातील एक अत्यंत हळवा आणि सुरेल अध्याय संपला। ज्येष्ठ गायिका सुमनजी कल्याणपूर यांनी वयाच्या 89व्या वर्षी म्हणजेच काल 31/5/2026 अखेरचा श्वास घेतला। त्यांच्या निधनाने संगीत प्रेमींच्या मनात एक वेगळीच पोकळी निर्माण झाली आहे। त्यांच्या स्वरांनी अनेक दशक मराठी आणि हिंदी रसिकांच्या भावना जपल्या। सुमनताईंचा आवाज ऐकताना जणू एखादी शांत नदी वाहते असं वाटायचं। कोणताही आडंबर नाही, दिखावा नाही, फक्त स्वरांची निर्मळ साधना। त्यांचं प्रत्येक गाणं हे मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवावं असं वाटतं। आजच्याही पिढीला त्यांची गाणी ऐकताना एक वेगळीच ओढ जाणवते। मराठी भावगीतांना त्यांनी दिलेला आवाज म्हणजे आपल्या संस्कृतीचा खजाना आहे। त्यांच्या गायकीत कोमलता होती, शब्दांशी प्रामाणिक राहण्याची ताकद होती, भावनांना थेट हृदयापर्यंत पोचण्याचं सामर्थ्य होतं। आजच्या या शोमध्ये आपण त्यांच्या आठवणींना उजाळा देणार आहोत। प्रत्येक गाणं ऐकताना त्यांच्या सुरेल प्रवासाला मनापासून सलाम करूया। केशवा माधवा तुझ्या नामात रे गोडवा हे गाणं गायलं आहे सुमनजी कल्याणपूर, गीतकार रमेशजी अन्नावकर, संगीतकार दशरथ पुजारी। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तर श्रोते हो, इतिहास लिहायचा झाला तर सुमनजी कल्याणपूर हे नाव सुवर्ण अक्षरांनी लिहावं लागेल. त्यांच्या आवाजात एक वेगळीच निरागसता होती. त्या गात नव्हत्या तर शब्द जगत होत्या. म्हणूनच त्यांच्या गाण्यामधील भावना आजही तितक्याच जिवंत वाटतात. 60-70 दशकात रेडिओवर त्यांची गाणी लागली की घराघरात शांतता पसरायची. आई वडिलांच्या आठवणी, जुन्या प्रेमकथा, गावाची माती, पावसाच्या सऱ्या, देवभक्ती, प्रत्येक भावनेला त्यांनी आपल्या सुरांनी स्पर्श केला. त्यांच्या गायनामध्ये कधी विरह असायचा, कधी आनंद असायचा, कधी भक्तीचा ओलावा असायचा, पण प्रत्येक वेळी मन जिंकणारं काहीतरी असायचं. आज आपण त्यांच्या अशाच काही अमर भावगीतांकडे वळणार आहोत. अश्रूंची झाली फुले या गीताचे गायक अरुण दाते, संगीतकार यशवंत देव, गीतकार यशवंत देव. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई. आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. तर श्रोते हो, सुमनताईंच्या आवाजाचा एक अत्यंत महत्वाचा पैलू म्हणजेच त्यांची भक्तिगीते. त्यांचा स्वर मंदिरातील निर्मळ वाटायचा. त्यांनी गायलेली भक्तिगीते ऐकताना मन आपोआप शांत होतं. विठ्ठल, गणराया, कृष्णा, राम यांच्या भक्तीचा गोडावा त्यांनी आपल्याला स्वरातून जिवंत केला. त्यांच्या गायकीत भक्ती ही केवळ गायन नव्हती तर एक साधना होती. आज त्यांच्या जाण्यानंतर त्यांच्या भक्तिगीतांची आठवण अधिकच गहिवरून टाकते. त्या स्वरात आजही श्रद्धा आहे, विश्वास आहे आणि मनाला दिलासा देण्याची ताकद आहे. तर चला त्यांच्या भक्तिमय स्वरांना वंदन करूया. ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे गीत गायलं आहे सुमन कल्याणपूर यांनी. संगीतकार कमलाकर भागवत, गीतकार संत तुकाराम महाराज. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडळी, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा म्युझिकल ब्रेक नंतर. काही कलाकार काळाच्या पुढे जातात, त्यांचं अस्तित्व त्यांच्या कलाकृतीमध्ये जिवंत राहतं. सुमन कल्याणपूर यांचं नाव त्यातलंच एक आहे. त्यांनी हजारो रसिकांच्या आयुष्याचा भाग बनलेली गाणी दिली. लग्न समारंभ असो, सांस्कृतिक कार्यक्रम असो, आकाशवाणी असो किंवा घरातील निवांत दुपार, त्यांचा आवाज प्रत्येक ठिकाणी ऐकू यायचा. विशेष म्हणजे त्यांची गायकी कधीही मोठेपणा दाखवत नाही, ती अगदी आपल्या माणसासारखी वाटते. म्हणजेच मराठी मनात त्यांचं स्थान कायमच विशेष राहील. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचे स्वर आपल्यासोबत कायम राहतील. पण त्याआधी मनाच्या धुंदीत लहरीत येना हे गीत गायलेलं आहे जयवंत कुलकर्णी, संगीतकार देवदत्त साभळे, गीतकार शांता शेळके. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

वेलकम बॅक मंडई, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर। तर श्रोते हो, आज सोशल मीडियापासून ते संगीत विश्वापर्यंत सर्वत्र सुमनताईंना श्रद्धांजली वाहिली जात आहे। अनेक कलाकार, संगीतकार आणि चाहत्यांनी त्यांच्या आठवणी शेअर केल्या आहेत। त्यांच्या जाण्याने भारतीय संगीत विश्वातील आणखी एक सुवर्णपान मिटला आहे। पण खरं सांगायचं तर कलाकार कधीच जात नाही, त्यांची कला त्यांना कायमच जिवंत ठेवते। तर त्या स्वरांमधून त्यांच्या गाण्यांनी अनेकांना प्रेम शिकवलं, अनेकांना विरह समजावला आणि अनेकांना भक्तीची वाट दाखवली। हीच खरी कलाकाराची अमरता। तर श्रोते हो, धुंद आज डोळे हवा धुंद झाली हे गाणं गायलं आहे मन्ना डे, संगीतकार प्रभाकर सो, गीतकार जगदीश जी। तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

वेलकम बॅक मंडळी, आपण पुन्हा भेटत आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. तर श्रोते हो, आज हा विशेष शो समोरूपाच्या दिशेने येत आहे, पण सुमनताई कल्याणपूर यांच्या आठवणीचा प्रवास कधी संपणार नाही. 1950 दशकापासून आणि अनेक दशक त्यांनी आपल्या स्वरांनी भारतीय संगीत समृद्ध केलं. मराठी, हिंदी, भक्तिगीते, भावगीते अशा अनेक क्षेत्रात त्यांनी अमूल्य योगदान दिलं. त्यांच्या आवाजातील साधेपणा आणि सुरेलपणा हेच त्यांचं खरं वैशिष्ट्य होतं. आज आपण त्यांना निरोप देत नाही आहोत, तर त्यांच्या स्वरांना पुन्हा एकदा मनात साठवून ठेवत आहोत. जेव्हा जेव्हा रेडिओवर त्यांचं गाणं लागेल, तेव्हा तेव्हा सुमनताई आपल्या भेटीला येतील. रेडिओ नगर 90.4 FM यांच्या वतीने ज्येष्ठ गायिका सुमनजी कल्याणपूर यांना भावपूर्ण श्रद्धांजली. तर श्रोते हो, आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची, पण त्याआधी आपण जाता जाता लिंबोणीच्या झाडामागे हे गीत आपण ऐकणार आहात. गायक सुमनजी कल्याणपूर, गीतकार मधुसूदन कालेलकर, संगीतकार एन दत्ताजी. तर ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

महाराष्ट्र शासनातील निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ यांनी लिहिलेल्या आम्ही अधिकारी झालो या पुस्तकात विविध क्षेत्रातील यशस्वी अधिकाऱ्यांच्या जीवनकथा आणि यशोगाथा वाचायला मिळतात. या पुस्तकातील निवडक लेखांचं अभिवाचन ऐकूयात रेडिओ नगर 90.4 FM वरील नगरचे अंतरंग या कार्यक्रमात सोमवार आणि बुधवारी सकाळी 9 वाजता RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रसिको हो, रेडिओ नगर 90.4 FM सादर करत आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. ऐकूया स्वर संजीवनी.
1: नमस्कार श्रोते हो, मी सुहास जोशी बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात सादर करणार आहे राग श्री. श्री राग ऐकल्यामुळे आणि मुख्य म्हणजे नियमितपणे ऐकल्यामुळे मधुमेहावर म्हणजे डायबिटीसवर नियंत्रण करण्यात मदत होईल आणि त्याचा तुम्हाला आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. काही सूचना किंवा प्रश्न असतील तर जरूर ईमेल करा. ईमेल ॲड्रेस आहे emailcuretune@gmail.com emailcuretune@gmail.com. धन्यवाद.

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM वर आपण ऐकत होता संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी. गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी. रसिक हो, स्वर संजीवनी कार्यक्रमाचं पुनर्प्रसारण गुरुवारी रात्री 10 वाजता होईल. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

नमस्कार, मी अभिनेता संतोष वारे. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

म्हणजे खूप आनंद वाटतोय. त्याचं कारण म्हणजे मला माहेरी आल्यासारखं वाटतंय. माझं सर्व बालपण 10वी 11वीपर्यंतचं शिक्षण हे नगरला झालेलं आहे, अये सोसायटीत. त्यामुळे मला हे सगळं खूप आपुलकीचं आपलं असं वाटतंय. त्यामुळे खूप छान वाटतंय आणि ही संधी मला दिल्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खूप आभारी आहे. तर खरोखर रेडिओ नगर 90.4 FM हे सतत ऐकत रहा ही मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

माझे नाव गुगळे सम्यक नितीन. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

0: अनमोल मोती या कार्यक्रमाद्वारे रसिकांना रिझवणारा सुरांचा काफिला पुन्हा एकदा निघालाय एका सुरील्या सफरीला.
1: हिंदी चित्रपट संगीताला ऐश्वर्य प्राप्त करून देणाऱ्या गाण्यांचं अंतरंग जाणून घ्या सुहास मुळे यांच्या लेखणीतनं.
0: विविध रूपातील ही गीतं आणि ती अजरामर करणारे मनस्वी कलावंत,
1: अशी गाणी जी जगण्याला अर्थ देतात.

0: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकत आहात स्नेहालयाचे लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। श्रोते हो, दिलबंद गाणी या कार्यक्रमामध्ये खूप मनापासून स्वागत। काल दिग्गज पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झालं। मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती अशा अनेक भाषांमध्ये हजारो अजरामर गाणी आणि भावगीतं त्यांनी दिली। त्यांचा मखमली आणि गोड आवाज रसिकांच्या मनामध्ये कायम गाण्याच्या माध्यमातून स्मरणात राहील। दिलवंत गाणी या कार्यक्रमामध्ये आज आपल्यासोबत या कार्यक्रमाचे सादरकर्ते निवेदक सुहासबाई मुळे सर आहेत। आज आपण सुमन कल्याणपूर यांची काही भावगीतं आणि गाणी यांचा आस्वाद या कार्यक्रमातून घेणार आहोत।
1: रसिक श्रोते हो, नमस्कार। मी सुहासभाई मुळे, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। मित्रांनो, आजच्या दिलबंद गाणी या सदरामध्ये आपण ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या गीतांचा आस्वाद घेणार आहोत। 1940 ते 1950 या दशकामध्ये त्यावेळेच्या गायकांवर अभिनेत्याचा किंवा इतर गायकीचा विशिष्ट असा ट्रेंड पडलेला नव्हता। उलट स्वतःच गायक असलेल्या कलाकारांचीच अभिनेते म्हणून चलती होती, कारण त्यांना त्यांचीच निवड निर्मात्यांकडून केली जात होती, कारण त्यांची दोन्ही कामं भागत होती, एक म्हणजे अभिनय, दुसरं म्हणजे गाणं। अर्थात तांत्रिक त्रुटींमुळे तशी तडजोड करणं निर्मात्यांनाही भाग पडत होतं। त्यावेळी नूरजहाँ, उमादेवी, जयश्री या त्यावेळच्या ज्या गायिका होत्या त्या बऱ्यापैकी अभिनय करायला लागल्या होत्या आणि लता मंगेशकरांचं जोरदार आगमन झालेलं होतं। दुसऱ्या फळीमध्ये आशा भोसले, गीता दत्त, शमशाद बेगम अशी नावं दबा धरून बसलेली होतीच। संगीतकाराचं मन या परंपरा मोडून कुठलं नवीन धाडस करण्याचं कोणी धजावत नव्हतं, कारण नवीन गायकाला संधी देणं म्हणजे एक धाडस होतं। त्याच वेळेला सुमन कल्याणपूर आपलं नशीब आजमावण्यासाठी फिल्मिस्तानमध्ये दाखल झाल्या। सुरुवातीला अर्थातच सहगायिका म्हणून बरेच दिवस उमेदवारी करावी लागली। अगदी कोरसमध्ये सुद्धा कव्वाल्यांमधून दुय्यम स्वरूपाची गाणी गायवी लागली। पुढे संगीतकार खय्याम साहेबांनी आपल्या शगुन या चित्रपटामध्ये सुमन कल्याणपूरच्या गायकीचा एक स्वतंत्र अशी चुणूक दाखवली आणि शगुनमधलं त्यांचं ते गीत सुमन कल्याणपूर यांच्यासाठी सुद्धा शुभशकुन ठरला होता। आणि त्यांचं ते गाणं ऐकून पुढे त्यांना अनेक छोटी मोठी संधी मिळाली आणि त्या संधीचं त्यांनी निश्चितच सोनं देखील केलं। सांज और सवेरा या चित्रपटामध्ये सप्तसुरांचा बादशहा ज्याला म्हणतात अशा रफी साहेबांबरोबर चक्क सुमनताईंनी तोडीला तोड असं जे गाणं गायलंय त्यामधून त्यांची शास्त्रीय बैठक आपल्याला दिसून येते। मित्रांनो, ते गाणं आपण ऐकूयात। प्यार करके कोई जवाब दे ये जरूरी तो नहीं, याद करके कोई बताए ये जरूरी तो नहीं, रोने वाले तो दिल ही दिल में रो लेते हैं कभी, हर वक्त आंखों में आंसू आए ये जरूरी तो नहीं।

मित्रांनो, त्यावेळी जवळजवळ सगळ्या चित्रपट संगीत जे होतं ते लता मंगेशकर यांनी व्यापलेलं असताना सुमन कल्याणपूरनं काही गाणी अशी दमदार गायली की सामान्य लोकांमध्ये त्या गाण्यांच्या गायिकेच्या नावाबद्दल पैजा लागू लागल्या होत्या. आजही तसं होतं म्हणा. असंच एक गाणं जहां प्यार मिले या चित्रपटाचं टायटल सॉन्ग. हे गीत लता मंगेशकरांनी गायलेलं नसून सुमन कल्याणपूरनं गायलंय हे भल्या भल्यांना पटवून सांगावं लागत होतं. लताच्या आवाजाला पर्याय निर्माण होणार अशी चर्चा सुरू झाली. आज परेशान हूं तो शायद कल सुकून आएगा, वो खुदा मेरा भी तो है, आखिर कब तक मुझे रुलाएगा.

आजच्यापेक्षाही जास्त सस्पेन्स असे चित्रपट त्यावेळेस निघत होते आणि सस्पेन्स चित्रपटामध्ये गाण्याला संगीताला फारसं काही मूल्य नसतं, फारसं काही स्थान नसतं हे आपण जाणतोच. पण नूर महल म्हणून एक चित्रपट होता, त्याला संगीत दिलं होतं रोशन साहेबांनी. या चित्रपटामधलं एक थीम सॉंग सुमन कल्याणपूर यांनी कुठल्या कुठे नेऊन पोहोचवलं, त्यांच्या कारकिर्दीवर या गाण्यामुळं अक्षरशः चार चांद सजले असं म्हणायला हरकत नाही. कारण प्रत्येक तरुण तरुणीच्या तोंडी त्यावेळी हेच गाणं ऐकायला यायचं. ते दिवस म्हणजे जाफरानी अशा धुंदीचे होते. तेरी धडकन ही जिंदगी का किस्सा है मेरा, तू ही तो जिंदगी का अहम हिस्सा है मेरा, तुझसे वफा सिर्फ लफ्जों की बात नहीं, मेरी रूह से रूह तक तेरा रिश्ता है मेरा.

मगाशी मी म्हटल्याप्रमाणे 1950-1960 या दशकामध्ये भारतीय चित्रपट संगीतानं पराकोटीची सीमा गाठली होती. ते संगीत सुवर्णयुग पुन्हा येणे नाही मित्रांनो. साहजिकच उदात्त आणि उत्तम अशा कलाकृती देण्याची परिसीमा गाठली गेली होती. अशा वातावरणामध्ये काही कलाकारांवर अन्याय सुद्धा झाला असेल कदाचित, त्यामुळं काहींच्या आयुष्याची वळणही बदलली. पण जास्त धावपळ न करता सुमन कल्याणपूर टिकून राहिल्या. ज्या मोजक्या संधी त्यांना मिळाल्या त्या देता येतील तितक्या उत्तम सादर करून आपली पात्रता त्यांनी सिद्ध केली. गळ्यातल्या षडजाला शास्त्रीय बैठक लाभल्यामुळं सप्तसुरांचा बादशाह मोहम्मद रफी यांच्या समवेत गाताना सुद्धा त्यांनी स्वतंत्र अशी पेशकारी स्वतःची दाखवली. दिलेक मंदिर चित्रपटामधलं हे टायटल सॉन्ग कोण बरं विसरू शकेल. अगर प्यार मोहब्बत का मतलब सिर्फ पा लेना ही होता दोस्तों, तो कृष्ण आज भी कृष्ण ही होते, राधे कृष्ण ना होते.

हिंदी चित्रपटाची धकाधकी सुमनताईंना फारशी मानवली नाही, म्हणून हिंदी बरोबर मराठी संगीतातही सुमन कल्याणपूर यांनी आपली पताका रोवली. ती किंबहुना हिंदीपेक्षा मराठीमध्ये काकणभर जास्त सरस ठरली असं म्हणायला हरकत नाही. आवाजात असलेल्या विशिष्ट अशा कंपामुळं काही भावगीतांच्या आशयाचं त्यांनी सोनं केलं. सगळ्यांनाच हा आवाज आपलासा, कुठला तरी जवळचा नातेसंबंध सांगणारा वाटू लागला. अवीट अशा भावगीतांची अखंड मालिकाच सुमनताईंनी रसिकांना दिली. त्यावेळेचे श्रीनिवास खळे, दशरथ पुजारी यांचा यामध्ये फार मोठा वाटा आहे. जवळजवळ प्रत्येक प्रसंगावर या त्रयींनी अतिशय साजेशी भावगीतं दिली आहेत. सुमनताईंच्या या मराठी भावगीतांच्या गाण्यासाठी मित्रांनो आपल्याला एक वेगळाच मोठा कार्यक्रम द्यावा लागेल. हा आपला कार्यक्रम हिंदीचा असल्यामुळं आपण हिंदी गाण्यांविषयी जास्त बोलणार आहोत. मागणी तसा पुरवठा या नियमानुसार चित्रपटामध्ये शोभणाऱ्या प्रसंगानुरूप असं गाणं द्यायचं ही काही सोपी गोष्ट नाही, परंतु शम्मी कपूर सारख्या रांगड्या हिरोसाठी रफी साहेबांबरोबर सुमनताईंनी तोडीला तोड असं गाणं दिलं. मोहब्बत के कई दुश्मन घर बार बैठे हैं, गवाहों के कई जालिम हथियार बैठे हैं, ये प्यार के कातिल चर्चे ही तो करेंगे, अपनी उम्मीद से ज्यादा यहां कहीं पहरेदार बैठे हैं.

घरंदाज अशा संयमित गायिकेचा आविष्कार आणि सुरेल अशी पेशकारी रसिकाला आपलीशी वाटतेच. तिथं आपल्या मनातले भाव समोरच्या ओठातून उमटत आहेत की काय असा आभास होतो. खरा कलाकार रसिकाला नेहमी असंतुष्ट ठेवतो, असमाधानी ठेवतो. तसं सुमनताईंनी रसिकांना असंतुष्ट ठेवलं. त्यांच्याकडून अजून बरंच काही अपेक्षित असताना त्यांनी पत्करलेली एक प्रकारची निवृत्ती आपल्याला निश्चितच हुरहुर लावून जाते. मित्रांनो, आता असा एक स्वरांचा सागर शोधायचा आहे ज्याच्या किनाऱ्यावर सुमनताई आणि रसिक एकमेकांची वाट पाहत बसलेली असतील कदाचित. तोपर्यंत तसा भाव असलेल्या गीतांचा अभाव आपल्याला जाणवतच राहील, परंतु त्याला काही इलाज नाही, यालाच कालचक्र म्हणतात. बात एक रात की या चित्रपटामधलं हे शेवटचं गीत आपण ऐकूयात मित्रांनो. तुम्हारे बिना ये दुनिया वीरान सी लगती है, इस जिस्म में धड़कन भी अब बेजान सी लगती है. कब आओगे तुम, कैसे पुकारू तुम्हें, इसी इंतजार में दिन रात जिंदगी भी अब अनजान सी लगती है. गुड बाय दोस्तों.

श्रोते हो, आपण ऐकत होता दिलबंद गाणी हा कार्यक्रम। या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते निवेदक सुहासभाई मुळेसर। सुमन कल्याणपूर एक दिग्गज पार्श्वगायिका, त्यांना रेडिओ नगर आणि स्नेहालय परिवाराकडून भावपूर्ण श्रद्धांजली। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, माझं नाव ईशान उमेश जाजू. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित बालभवन, झोपडपट्ट्यांमधील बालकांचे आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शिक्षण आणि महिला सक्षमीकरणाचे प्रश्न असोत, या सर्व प्रश्नांवर बालकांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय बालभवन. संपर्क क्रमांक 90110271. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलता नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

मातृकरीच्या विरोधात कृतिशील संघर्ष करणारे स्नेहालयाचे संस्थापक डॉ गिरीश कुलकर्णी आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या आजवरच्या वाटचालीचा प्रवास उलगडणाऱ्या अप अगेन्स्ट डार्कनेस या मेधा देशमुख भास्करन यांनी लिहिलेल्या इंग्रजी पुस्तकाचा फिटे अंधाराचे जाळे हा मराठी अनुवाद केला आहे सुनंदा सदाशिव अमराबूरकर यांनी. सकाळ प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या या पुस्तकाचं अभिवाचन आपण आता रेडिओ नगर 90.4 FM वर दर रविवारी रात्री 8 वाजता क्रमशः ऐकू शकाल. अभिवाचन केलं आहे रिमा सदाशिव अमराबूरकर यांनी.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

वैयक्तिक स्वार्थासाठी जगणाऱ्यांच्या या जगात काही व्यक्ती आजही समाजाच्या भल्यासाठी झोकून देऊन काम करतात. समाजात स्नेह आपुलकी निर्माण करणाऱ्या अशा काही खास व्यक्तींशी सुसंवाद साधूया स्नेहांकित या खास कार्यक्रमात. दर रविवारी संध्याकाळी 6 ते 7 या वेळेत रेडिओ नगर 90.4 FM वर. तर ऐकायला विसरू नका स्नेहांकित.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या पहाटे 5 वाजता. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90 11 63 52 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार नगरकर, माझे नाव सई बेडेकर। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।
1: ये रातें, ये मौसम।

नगरच्या रस्त्यांपासून ते बाजारपेठेपर्यंत, शहर आणि जिल्ह्यातील अचूक घडामोडींपासून ते नगरच्या ऐतिहासिक सफरीपर्यंत सर्व काही अपडेट मिळतील एकाच ठिकाणी. मॉर्निंग शो नगरचं अंतरंग मध्ये सोमवार ते शनिवार रोज सकाळी 7 ते 11 माझ्यासोबत म्हणजेच आर जे कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणूस की आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्गप्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ऍप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू, मार्गदर्शक, संघटक व क्रीडा तज्ज्ञ यांच्याशी ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर यांनी मारलेल्या गप्पा आपण ऐकू शकता दर गुरुवारी रात्री 9 वाजता क्रीडा झेप या कार्यक्रमात, आणि पुन्हा प्रसारण दर रविवारी रात्री 9 वाजता. त्यासाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय पुनर्वसन संकुल, लालबत्ती भागातील महिलांची निराधार मुले, HIV एड्स बाधित मुले व मुली आणि झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी हक्काचे संकुल म्हणजेच स्नेहालय पुनर्वसन संकुल। आजपर्यंत अनेक लाभार्थ्यांनी या संकुलाचा लाभ घेतला आहे। तुम्ही देखील या संकुलाला भेट देऊ शकता। संपर्क क्रमांक आहे 90111100 5। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा आमच्या 1098 ह्या हेल्पलाईनवर.